0: वेणुधुणी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू.

0: नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसवा आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 10 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. मन शांत असेल तर परिस्थिती कोणतीही असो योग्य मार्ग शोधण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट अल साल्वाडोर मध्ये याची स्थापना झाली. दिवस होता आजचा. संयुक्त राष्ट्र पापुआ न्यू गिनीचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला तोही आजच्याच दिवशी. पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले तेही आजच. चीन देशामध्ये किंग वंशाचा शेवट झाला तोही दिवस होता आजचा. साल होत 1911. द वुमेन सोशल अँड पॉलिटिकल युनियन ब्रिटिश महिलांच्या मताधिकाराच्या समर्थनार्थ स्थापना करण्यात आली तीही आजच्याच दिवशी. ट्रायटन नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी शोधला. दिवस होता आजचा. 1780 चक्रीवादळ आले आणि या वादळामुळे कॅरिबियन मध्ये किमान 20 ते 30 हजार लोकांचं निधन झालं. आता आजचे जन्मदिवस. रेखा हिंदी चित्रपट सृष्टीतील भारतीय अभिनेत्री 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करून अनेक राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त 3 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचाच आहे. लीला सुमंत मुळगावकर भारतीय सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री यांचाही जन्म आजचाच. सरदारीलाल माथादास नंदा भारतीय नौसेनाधिपती यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. द्वारकानाथ कोटणीस भारतीय मुसद्दी हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक यांचाही जन्म आजचाच. एनडी नगरवाला क्रिकेटपटू आणि क्रीडा महर्षी यांचाही जन्म आजचाच आहे. आर के नारायण भारतीय लेखक पद्मविभूषण पद्मभूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बलदेव उपाध्याय भारतीय इतिहासकार अभ्यासक आणि समीक्षक यांचाही जन्म आजचाच. शंकर श्रीकृष्ण देव भारतीय समर्थ वाङ्मयाचे प्रकाशक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

आपल्या जीवनात प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. कधी यश मिळते तर कधी अपयश, कधी आनंद तर कधी संकट येतात. भगवद्गीतेचा मूलभूत संदेश आपल्याला सांगतो की आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे आणि परिणामांबद्दल अनावश्यक चिंता करू नये. शनिवारच्या दिवशी आपण विशेषतः आपल्या कर्माचा विचार करूया. आपल्या शब्दांमुळे कुणाला दुःख तर झाले नाही ना? आपल्या वागण्यात कुणाशी अन्याय तर झाला नाही ना? आपल्या मदतीची गरज असलेल्या व्यक्तींकडे आपण दुर्लक्ष तर केले नाही ना? खरी भक्ती केवळ पूजा अर्चनेत नाही तर चांगले कर्म, प्रामाणिक वर्तन, गरजूला मदत आणि प्रत्येक जीवाबद्दल करुणा यातही भक्ती आहे. म्हणून आजचा संकल्प, वाईट विचार कमी करूया, चांगली कर्मे वाढवूया आणि प्रत्येक परिस्थितीत संयम राखूया. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्ती.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात मेष राशीपासून. आज उत्साह वाढेल. महत्वाचे निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचला. वृषभ रास. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने संवाद साधल्यास वातावरण आनंदी राहील. मिथुन रास. नवीन कल्पना सुचतील. कामाच्या ठिकाणी संवाद साधताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. कर्क रास. भावनिक निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचा शांतपणे विचार करा. कुटुंबाचा आधार मिळेल. सिंह रास. आत्मविश्वास चांगला राहील. नेतृत्वाची संधी मिळू शकते. मात्र अहंकारापासून दूर राहा. कन्या रास. कामात शिस्त आणि नियोजन ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्यासाठी विश्रांतीकडे लक्ष द्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा दिवस आहे. गैरसमज संवादातून दूर करता येतील. वृश्चिक रास, एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. संयम आणि सातत्य तुमची ताकद ठरेल. धनुरास, नवीन ज्ञान मिळण्याची इच्छा वाढेल. प्रवास किंवा नवीन अनुभवातून काहीतरी शिकायला मिळू शकते. मकर रास, जबाबदाऱ्या वाढतील पण नियोजन केल्यास त्या सहज पार पाडता येतील. मेहनतीचे महत्व जाणवेल. कुंभरास, सामाजिक किंवा मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. मदतीचा हात पुढे करा. आणि शेवटची मीन रास, मनात आध्यात्मिक विचार वाढतील. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ घालवल्याने मनाला समाधान मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणतोणी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: मुक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी सुब्बू अरुमुगम भारतीय लेखक आणि कथाकार यांची आज पुण्यतिथी. जगजीत सिंग भारतीय गझल गायक पद्मभूषण यांची पुण्यतिथी आज. मनोरमा भारतीय अभिनेत्री आणि गायिका पद्मश्री प्राप्त यांची पुण्यतिथी आजची. रोहिणी भाटे कथक नर्तिका यांची पुण्यतिथी आजच आहे. सरस्वतीबाई राणे शास्त्रीय गायिका यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. गुरुदत्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते, उत्कृष्ट दृश्यशैली व संवेदनशील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे, फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील गौरव प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. मणिलाल नथुबाई त्रिवेदी अष्टपैलू लेखक यांची पुण्यतिथी आजच. या होत्या आजच्या पुण्यतिथी. आणि जाण्याआधी एक विशेष संदेश. आपल्या आयुष्यात संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नका, उलट संकटाच्या काळातच आपल्या धैर्याची खरी परीक्षा होते. आणि म्हणूनच श्रद्धा मनाला बळ देते, संयम संकटातून मार्ग दाखवतो आणि चांगले कर्म जीवनाला खरे समाधान देते. या सुंदर विचारांसह आजच्या भक्तिमय सकाळमध्ये मनीषा इथं थांबते. उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा गणतोणी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಿನ ಶುಭೋದಯಗಳು. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಕೇಂದ್ರ. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ಇಂದು ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿದೆ. ಮುಂಜಾನೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ 8:15 ವಾರ್ತೆಗಳು, ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ 8:15 8:30 ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 8:30 9:00 ಮೊಗ್ಗಿನ ಮನಸ್ಸು ಸರಣಿ ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 9:00 to 9:30 ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, 9:30 to 10:00 ಕೆಎಲ್ಇ ಕೃಷಿ ಮಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 10:00 to 12:00 ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ನೇರ ಪ್ರಸಾರ, 12:00 to 12:30 ನಮಗಾಗಿ ಕಾನೂನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, 12:30 to 1:00 ಅಡುಗೆ ಅರಮನೆ, ಮಹಿಳಾ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ 1:30 to 2:00 ಆರೋಗ್ಯ ಧನ ಸಂಪದ, ಮರಾಠಿ ಸಮಯದಲ್ಲಿ 2:00 to 2:15 ವಾರ್ತೆಗಳು, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ 2:15 to 4:00 ಕೆಎಲ್ಇ ಸಂಗೀತ ಕಟ್ಟ.

0: मानसिक आरोग्य आपलं कसं जपावं, काय प्रॉब्लेम्स होतात आणि मानसिक आरोग्याची काळजी करणं किती गरजेचं आहे या संदर्भात आपण आजच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल.
0: आज आपण जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलणार आहोत सर. तर सर्वात आधी मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि शारीरिक आरोग्या इतकंच मानसिक आरोग्याला महत्व देणं गरजेचं आहे का?
1: होय. तर जेव्हा आपल्याला ताप येतो, डोकेदुखी होते, पोट बिघडतं किंवा अंगदुखी होते, तर आपण साहजिकच डॉक्टरांच्या जवळ जातो आणि त्याच्याबद्दल औषधोपचार करतो. पण ज्या वेळेला आपला तणाव वाढतो, चिंता वाढते, झोप लागत नाही किंवा भूक भरपूर लागत नाही, नैराश्य वाढतं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी वगैरे कधी कधी मादक वस्तूंचा वापर करणं, स्मोकिंग करणं, ह्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल की मनाचे विकारही वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येऊ शकतात आणि त्याची लक्षणेही वेगळी असतात. आणि ह्या मानसिक आरोग्याबद्दल नुसतं मानसिक आजार नसणं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मानसिक आजार म्हटलं की लोकांच्या मध्ये काही गैरसमजुती असतात की मानसिक आजार म्हणजे फक्त वेळ लागणं की काय, म्हणजे नुसतं चिंता झाली, झोप लागली नाही तरी मला वेळ लागत आहे की काय, अशा भावना आणि चुकीच्या समजुती लोकांच्या मध्ये दिसू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नव्हे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला आनंदी राहण्यासाठी, आणखी आपण जे दैनंदिन काम करतो त्याची उन्नती होण्यासाठी आपल्याला मदत करत आहे का? आणि अशी जर परिस्थिती असेल तर आपण सांगू शकतो की एखादी व्यक्ती मानसिक आरोग्य आहे आणि मानसिक आजार नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारची ज्या वेळेला तणाव वाढतात, चिंता वाढते, नैराश्य वाढतो किंवा चुकीच्या कल्पना डोक्यात येतात किंवा ज्या वेळेला सत्यापासून कल्पनेच्या दुनियेत आपण जाऊ लागतो त्यावेळेला आपण समजू शकतो की मानसिक आजार आपल्याला झालेला आहे.
0: मग आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण वाढण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत?
1: जग बदलत चाललेलं आहे, त्याचबरोबर कौटुंबिक संरचना, सामाजिक संरचना ही सुद्धा बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण आधी राहायचो, संयुक्त कुटुंब पद्धती, ती बदललेली आहे. आजकाल 2-2.5 वर्षातच मुलं शाळेला जाऊ लागतात, अभ्यासाचा ताण वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर एकत्र राहणं, मित्रमैत्रिणी करून घेणं, वेळेत दुसऱ्या मुलांशी, दुसऱ्या लोकांशी संवाद साधणं हा प्रकार कमी होत चाललेला आहे. त्याचबरोबर फोन, टीव्ही, स्क्रीन्स याचा वापर जास्त चाललेला आहे. त्याचबरोबर एक कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड निर्माण झालेला आहे, म्हणजे स्पर्धा भरपूर चाललेली आहे सोशल मीडियावर, त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनात की तू पुढे की मी पुढे. त्याच्यामुळे ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमुळे कुठेतरी आपलं मानसिक स्वास्थ्य पाठीमागे राहून जातं आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर व्हायला सुरू करतो. अर्थातच अनुवांशिक कारणं आहेत, म्हणजे अनुवांशिक कारणं, फॅमिली म्हणजे फॅमिली हिस्ट्री असणं की घरात डिप्रेशन किंवा मानसिक आजारांचे प्रकार असतात, पण ते अनुवांशिकता एका बाजूला, त्याचबरोबर आपली दैनंदिन जी संरचना बदलत चाललेली आहे दिवसेंदिवस, त्यामुळे आपण विभक्त होत चाललोय, मादक द्रव्यांचा वापर जास्त होत चाललाय, फोन, टीव्ही, स्क्रीनचा वापर जास्त होत चाललाय, लोकांशी संवाद कमी होत चाललेत, त्याचबरोबर जीव आपली जेवणाची पद्धत किंवा जे काही आपण खातोय, जितकं झोपतोय, त्या सगळे बदल हे कारणीभूत आहेत की आजकाल आपल्याला मानसिक आजार हे जास्त प्रमाणात दिसून येतात.
0: मग आता आपण बघतोच की स्ट्रेसही खूप वाढलाय, त्याचंही लेवल खूप वाढलेलं आहे. मग स्ट्रेस आणि मेंटल हेल्थ प्रॉब्लेम याच्यामध्ये काय फरक आहे?
1: माणूस जन्माला आला की स्ट्रेस हे असणारच. आणि स्ट्रेस आम्ही कसं म्हणतो की स्ट्रेस हा एक नॉर्मल प्रकार आहे, तणाव असणं हा एक नॉर्मल प्रकार आहे, पण मर्यादित असणं तो बरोबर, त्याला आपण नॉर्मल म्हणू शकतो. आता उद्या मला नोकरीला काही महत्वाची कामं ओरकवायची आहेत किंवा एक्झाम आहे त्याच्यासाठी मला अभ्यास संपवायचा आहे, त्याचबरोबर आणखी अशी काही कामं आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स चालले आहेत, मग अशा परिस्थितीत साहजिकच आहे की आपला तणाव वाढतो. तणाव म्हणजे स्ट्रेस, तणाव वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं चलबिचल वाटते किंवा थोडं झोपेत डिफिकल्टी होते किंवा कधी कधी जेवणाकडे लक्ष लागत नाही किंवा आपल्या कामाकडे लक्ष लागत नाही. तर हे अगदी सौम्य प्रमाणात असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामांना अडथळा निर्माण होत नसेल तर आपण म्हणू शकतो की ते नॉर्मल स्ट्रेस आहे. पण जर हे फार काळ टिकत असेल, त्याच्यामुळे

0: त्यामुळे आपल्याला इतकं अस्वस्थ वाटत असेल की मग बसणं उठणं झोपणंही फार मुश्किल होत असेल आणि हे दिवसेंदिवस असंच चालू राहत असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं पण अडकून पडत असतील, तर तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे मर्यादेपेक्षा जास्त जर स्ट्रेस, लक्षणं तीच राहणार पण त्याचं प्रमाण वाढलेलं असणार, प्रमाण इतकं वाढलेलं असेल की त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं अडकून पडणार आणि आपलं एक नॉर्मल जे आपण जीवन जगतोय ते आपल्याला कुठंतरी बदलल्यासारखं वाटलं. मग मर्यादेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त ही लक्षणं दिसून येतात तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला मानसिक आजार किंवा ज्याला आपण अँग्झायटी डिसऑर्डर म्हणू शकतो किंवा डिप्रेशन म्हणू शकतो किंवा ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणू शकतो, अशा स्ट्रेसमुळे निर्माण होणारी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आपल्याला दिसू शकतात.
1: मग एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे किंवा तो मानसिक तणावाखाली आहे हे आपण कसं ओळखू शकतो, काही लक्षणं आपण सांगू शकू काय?
0: होय, अगदी एक वर्षाच्या मुलापासून अगदी शंभरीत असणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजाराने त्रस्त होऊ शकतात. मग वेगवेगळ्या वयाप्रमाणे वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. त्यातली महत्वाची म्हणजे वागणुकीत बदल झालाय. जी व्यक्ती आधी हसत खेळत राहायची ती आजकाल अतिशय डल वाटते, सौम्य वाटते. झोपेत बदल झालाय, कमी झोपणं किंवा जास्त झोपणं, भूक कमी लागते, जेवण कमी झाले, वजन कमी होते. किंवा आजकाल जी व्यक्ती सिगरेट, तंबाखू, दारू किंवा बाकीच्या व्यसनाकडे जास्त वळत चालली आहे किंवा जास्त वापर करते दिवसेंदिवस, त्याचबरोबर चिडचिड करते, त्याचबरोबर जी तीव्र मानसिक अनारोग्य आहेत ज्याला आपण स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर म्हणतो, त्याच्यामुळे व्यक्तीचं जे काही सत्य आहे त्याच्यापासून दूर जाऊन काल्पनिक विश्वात ते वावरतात असं वाटतं. म्हणजे त्यांना भास होणं की कुणीतरी माझ्या मागे लागले किंवा कुणी मला मारून टाकेल किंवा विनाकारण संशय निर्माण होणं, म्हणजे नवऱ्यावर किंवा बायकोवर विनाकारण संशय निर्माण होणं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भास होणं, तर हाही एक तीव्र मानसिक आजारचा प्रकार आहे. तर ही लक्षणं सामान्यतः वेगवेगळ्या वयानुसार आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे प्रत्येक वयात ही लक्षणं वेगळी असू शकतात.
0: अगदी बरोबर.
1: मग सर, सतत चिंता करणं म्हणा किंवा चिडचिड होणे किंवा झोप न लागणे ही जशी तुम्ही आता सांगितलीत मग ती मानसिक तणावाची लक्षणं असू शकतात का?
0: होय, अगदी अगदी. आणि ही मानसिक तणावाची लक्षणं अगदी नॉर्मली आपल्याला दिसून येतात. जसं मी सांगितलं, एक्झामच्या वेळेला, काही महत्वाच्या कामांच्या वेळेला किंवा काही बिघडलंय घरात, कुणी आपल्यापासून दूर गेलंय किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडतात तेव्हाही ही लक्षणं दिसून येतात. तणाव वाढतो, झोप लागत नाही, चिडचिड होते, पण ते आपल्याला ओळखावं लागेल की प्रमाणापेक्षा जास्त आणि पूर्ण दिवसभर आपली मनस्थिती तशीच आहे आणि कुठल्याही कारणानं आपलं मन हलकं होत नाही किंवा आपल्याला आनंदी वाटत नाही किंवा जे काम करतोय त्यात लक्ष लागत नाही, असं जर ऍटलीस्ट एक आठवडा, 10 दिवस असं कंटिन्युअस होत असेल मग तेव्हा आपल्याला हे सिरियसली घ्यावं लागतं आणि ही डेफिनेटली मानसिक आजाराची प्राथमिक लक्षणं असू शकतात.
1: अच्छा, मग डिप्रेशन हा शब्द आपण ऐकतो वरचेवर, तर डिप्रेशन म्हणजे नेमकं काय, की फक्त दुःखी होणं हे डिप्रेशन असू शकतं?
0: नाही, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. कधी कधी जन्माला आल्यानंतर दुःख येणं किंवा दुःख भोगणं हा एक महत्वाचा भागच आहे आपला, पण नुसतं दुःखी होणं ह्याला आपण डिप्रेशन म्हणू शकत नाही. काहीतरी बिघडलं, काहीतरी आवडलं नाही, मनाविरुद्ध घटना घडली तर 1-2 दिवस आपण दुःखी राहू शकतो, पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये मराठीमध्ये नैराश्य म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट 2-2 आठवड्यापेक्षा जास्त जर मन अगदी नैराश्य असेल, कुठल्याही कामात रस येत नसेल, असलेली कामं आपली राहून जात असेल, जर मुलं असतील तर शाळेला जाणं बंद होतं, अडल्ट असतील तर कामाला जाणं बंद होतं, त्याच्याबरोबर अतिशय निगेटिव्ह विचार आहे ना, म्हणजे माझ्या जीवनात राहून काही उपयोगच नाही आता, किंवा मला कुणीही मदत करू शकत नाही, किंवा अगदी मला जीवनात पुढे अंधकारच दिसतोय, अशा प्रकारची किंवा ज्याला गिल्ट फिलिंग्स म्हणतो, मागच्या झालेल्या घटना किंवा त्या विचार सारख्या मनात येणं आणि त्यांना स्वतःलाच दोष देणं, तर अशी मनस्थिती जेव्हा निर्माण होते, आणि मी भरपूर लक्षणं सांगितली, ह्यातली ऍटलीस्ट आपल्याला 3-4 लक्षणं कंटिन्युअस 2 आठवडे दिसून यायला पाहिजे.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला डिप्रेशन किंवा नैराश्य असं मानसिक आजार म्हणू शकतो. नॉर्मली जे आपण भोगतो, सोसतो दिवसेंदिवस, अर्ध्या दिवसासाठी, 1-2 तासासाठी मन निराश होतं, पण आपण त्यातून पुन्हा बरे होतो, ते नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणू शकत नाही, त्याला लो मूड, डिप्रेस्ड मूड म्हणू शकतो, पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार.
1: अच्छा, एन्झायटी किंवा सततची भीती यांचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो?
0: एन्झायटी हा सगळ्यात कॉमन प्रकार, जर तुम्ही मानसिक आजार बघितले तर त्यातला सगळ्यात कॉमन प्रकार हा एन्झायटी किंवा आतंक किंवा ज्याला आपण तणाव

0: असं म्हणू शकतो. अगदी 20-30% प्रमाणात हा असू शकतो. 100% जर मानसिक आरोग्य अनारोग्य असतील तर 20-30% हा अँग्झायटी डिसऑर्डर. मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची चिंता असू शकतात. आता सामान्यतः सकाळी उठल्यानंतर मी अगदी लहान सहान गोष्टीमुळे चिंता आणि त्याच्यामुळे आपली छाती धडधडणं, हातपाय कापणं, त्याचबरोबर करणाऱ्या गोष्टी बरोबर होतील की नाही, बरोबर वेळेत पोहोचेन की नाही, मी बरोबर काम होईल की नाही, कुणाकडून ओरडून घ्यावं लागेल की काय, पुढं कसं होणार, हे चिंता ज्याला म्हणतो आपण, नॉर्मली चिंता असते पण आपण मन आपलं विचलित करू शकतो त्याच्याने आणि आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. पण ही चिंता जर सतत होत असेल, कंटिन्युअस होत असेल, मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामावर भरपूर प्रकारात परिणाम पडतो. असलेलं काम पूर्ण होत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपण कामात करू शकत नाही, विसरल्यासारखं होतं. चांगली ठेवलेल्या गोष्टी, चाव्या, पिशवी, सामान वगैरे आपण विसरून जातो की आज काय इम्पॉर्टंट असलेले अपॉइंटमेंट विसरून जातो आणि इतका तणाव असतो की एका जागी स्वस्थ बसणेही होत नाही. त्याचबरोबर झोप लागत नाही आपल्याला किंवा भूक लागत नाही नीट. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा आजूबाजूच्या लोकांनाही ते समजून येते की ही व्यक्ती तणावात आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले आहेत. आणि हा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या स्वतःच्या आरोग्यावर, फिजिकल हेल्थ म्हणतो आपण मेडिकल, मग त्याच्यामुळे बीपी, शुगर वाढणं, त्याचबरोबर ओव्हर इटिंग कधीतरी त्याच्यामुळे होते, त्याच्यामुळे वजन भरपूर वाढणं आणि ओबेसिटी ज्याला म्हणतो तसे प्रकार निर्माण होणं, त्याचबरोबर आपल्या लैंगिक म्हणजे सेक्शुअल लाईफ ज्याला म्हणतो लैंगिक जीवनावरही त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर आपलं जे काही परफॉर्मन्स आहे अकॅडमिक किंवा आपलं कामात जे काही परफॉर्मन्स आहे ते कमी होतं. असे अगदी 360 degree म्हणजे 360 degree भरपूर दुष्परिणाम आपल्या जीवनात आणि आपल्या आजूबाजूंच्यावरही ते होतात.
1: सोशल मीडियाचा आता वापर खूप होतोय सर, तर सोशल मीडिया असेल किंवा आपलं स्क्रीन टाइम असेल, तर याचाही मानसिक आरोग्यावरती असा काही परिणाम होतो का?
0: भरपूर परिणाम होतो. आणि हे मी सांगत नाहीये पण भरपूर सायंटिफिक रिसर्च झालेला आहे आणि त्यातून काय निष्पन्न झालंय की जर आपला सोशल मीडियाचा युज, एस्पेशली यंग पीपल म्हणजे 14 वर्षानंतरचे ते अगदी 25-30 वर्षापर्यंत, जर ह्यांच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशी जर दिवसातून 1.5 तासापेक्षा जास्त असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होते हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. मग डिप्रेशनचं प्रमाण वाढणं, सुसाइडलचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण वाढणं, अँग्झायटी डिसऑर्डर ज्याला आपण चिंतेचं प्रमाण वाढणं, झोप न येणं, कॉन्सन्ट्रेशन मेमरी प्रॉब्लेम वाढणं, चिडचिड होणं, अग्रेसिव्ह होणं, त्याच्याबरोबर व्हायलंट बिहेवियर म्हणजे घरात तोडफोड, लोकांच्यावर हात उचलणं, घरातल्यांच्यावर हात उचलणं, अशा प्रकारचे त्याच्याबरोबरच अगदी आजकाल यंग पीपल तेवढंच नाही पण अगदी वयस्क व्यक्तींनाही मोबाईल फोनचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर करावा हे आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. त्यामुळे जे काही आपण बघतो की वयस्क व्यक्तींना ह्याच्यामध्ये टार्गेट केलं जातं, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार होतात, हे तरी होतच होतं पण अतिरेक आणि अगदी जास्त प्रमाणात म्हणजे दिवसातून 1.5-2 तासापेक्षा जास्त सोशल मीडिया वयस्क व्यक्तींना वापरलं तरी म्हणजे निद्रानाश होणं, चिडचिड होणं, मेमरी डिस्टर्बन्सेस होणं, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात भरपूर प्रमाणात त्रास होणं हे अगदी सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि मोबाईलचा अतिरेक नाही होणं हे मानसिक आरोग्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे.
1: शाळेला जाणाऱ्या मुलांबद्दल थोडंसं बोलूया की त्यांना अभ्यासाची चिंता हा कायमच असते आणि त्यांची चिंता बघून पालकांना पण तो तणाव येतो, तर हे कसं मॅनेज करावं पालकांनी?
0: सर्वात महत्त्वाचं की दिवसेंदिवस मुलांच्यावर शैक्षणिक स्ट्रेस इतका वाढत चाललाय, सिलेबस इतके वाढत चाललंय, इतकं कॉम्पिटिशन वाढत चाललंय, त्याच्याबरोबर नॉर्मल सब्जेक्ट जे आपले 5-6 सब्जेक्ट तर आहेच, त्याच्याबरोबर आणखी 1-4 सब्जेक्ट शाळेकडून ऑफर केले जातात. मग ह्या सगळ्यांचा बोजा हा मुलांच्यावर आणि त्या कोवळ्या मनावर कुठंतरी होत असतोय. आणि हाताची जशी 5 ही बोटं समान नसतात तशीच मुलंही त्यांच्या गुणवत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात. थोडी मुलं स्पोर्ट्समध्ये उत्तम असतात तर थोडी मुलं ड्रॉइंग, कलरिंग, आर्टमध्ये उत्तम असतात तर थोडी मुलं अभ्यासामध्ये. तर प्रत्येक पालकांना हे समजून घ्यावं लागेल की माझ्या मुलाची गुणवत्ता किती आहे आणि आपण ती कशी अगदी जेंटली सुधारणा करू शकतो. पण अतिशय प्रेशर करणं किंवा इतकेच मार्क हवे, 90% हवे किंवा इतकंच होणं हा एक कुठेतरी मनावर दडपण निर्माण करणारा प्रकार आहे आणि त्याच्यामुळेच आजकाल आपल्याला दिसून येते की मुलांच्या मध्येही मानसिक आजार भरपूर वाढलेले आहेत. मग स्ट्रेसमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसं

0: की डिप्रेशन, सुसाइडल थॉट्स, आत्महत्येचे प्रकार वाढणं, गेमिंग आणि फोनकडे जास्त वळतात मुलं. जेव्हा त्यांना स्ट्रेस होतोय किंवा ज्यांना ताण वाढतोय त्यावेळेला मग त्यांना फोन, टी व्ही किंवा गेम्स ह्याच्यामधून कुठेतरी समाधान वाटते, मग तिथे वळायला सुरू करतात. त्याचबरोबर मादक द्रव्याकडे वळायला सुरू करतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आजकाल आत्महत्येचे प्रकारही मुलांच्या मध्ये वाढलेले आहेत. तर हे शैक्षणिक आणि बाकीचे स्ट्रेस हे पालकांनी मुलांची गुणवत्ता ओळखून त्यांना प्रोत्साहन करणं महत्वाचं आहे की अगदी 50% असणाऱ्या मुलाची गुणवत्ता वेगळी, त्याचे इंटरेस्ट वेगळे, कुठल्या विषयात तो तरबेज होणार ती बाब वेगळी. त्याचबरोबर 90% घेणाऱ्या मुलाची वेगवेगळ्या विषयात कमजोरी असणार आणि अभ्यासात तो चांगलं करणार. तर हे ओळखून मुला मूल जितक्या कुठल्या विषयात कुठल्या भागात तरबेज आहे त्या विषयात त्याला प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे. आणि नाही की इतकेच मार्क्स येणं इतकंच व्हायला पाहिजे किंवा असा प्रेशर पालकांच्याकडून असणं हे हानिकारक.
1: मग जसं तुम्ही म्हटलाय की मुलांना जर असं ताणतणाव आल्यानंतर किंवा स्ट्रेस आल्यानंतर ती गेम वगैरे खेळू शकतात किंवा सोशल मीडिया यूज करू शकतात, पण आम्ही असं समजून घेतो की बहुतेक ते रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ गेम वगैरे खेळतायत किंवा फोनचा उपयोग करतायत, तर तो डिफरन्स आपण कसा एक्सप्लेन करू?
0: ज्या वेळेला मर्यादित वेळ आहेत, 15-20 मिनिटं मुलं खेळतात, अर्धा तास खेळतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते बंद करण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा त्यांची चिडचिड वाढायला सुरू होते आणि त्याच्यामुळे मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागते किंवा बाहेर खेळायला जाण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं किंवा त्याचा इतका अतिरेक होतो की मग फोन वगैरे नसल्यामुळे मुलं अग्रेसिव्ह व्हायलेंट व्हायला लागतात,
1: बरोबर,
0: घरात आरडाओरड किंवा मारणं फेकणं अशा प्रकार व्हायला लागतात, त्यावेळेला ही अतिशय डेंजरस साइन्स आहेत. आणि ते रिलॅक्सेशन पासून ऍडिक्शन कडे कधी वळतात हे पालकांनाही समजून येणार नाही,
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच मर्यादा असणे फार महत्वाचं आहे की काय करू शकतो. व्हायलेंट गेम्स आणि मल्टीप्लेअर गेम्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ऑनलाईन, आजकाल मुलं ऑनलाईन गेम्स खेळतात, फ्री फायर, पबजी, ते अतिशय ॲडिक्टिव्ह आहेत आणि ते आधीपासूनच त्याचं आपण कुठे ना कुठेतरी त्याला नाही म्हणायला पाहिजे मुलांच्यासाठी. त्याचबरोबर व्हायलेंट गेम्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये शूटिंग, फायटिंग असे गेम्स असतात, त्याचाही अतिशय नेगेटिव्ह परिणाम मुलांच्या मानसिक वाढीवर होतोय. मग हे दोन प्रकार अगदी आधीपासूनच मुलांना नाही म्हणावेत आणि मर्यादा घालावी की अभ्यास झाला, होमवर्क झालं तर मग 15-20 मिनिटं किंवा जे काही अर्धा तास आहे ते एज अप्रोप्रिएट कंटेंट, मग अगदी लहान मुलं असतील तर फक्त कार्टून किंवा त्याचे जरा मोठी असतील तर एज्युकेशनल पर्पजेस किंवा एंटरटेनमेंट पर्पजेस आपण ते वापरू शकतो. पण ह्याच्यावर पालकांचं मॉनिटरिंग असायला पाहिजे की माझं मूल काय बघतंय, किती वेळ बघतंय, काय करतंय, ते त्यांना अगदी माहीत असायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर मर्यादा ही अगदी लहान वयापासूनच असली तर मग पुढे जाऊन त्यांना ऍडिक्शनचा प्रकार होणार.
1: आणखीन एक डाऊट विचारेन सर, की जेव्हा असे स्ट्रेसमध्ये असतात लोक किंवा मुलंही आता ह्याच्याकडं व्यसनांकडे वळत आहेत, तर हे व्यसन त्यांना लागतं आणि म्हणजे ते जे मादक पदार्थ ते यूज करत असतील तर त्याच्यानं काय असा फरक त्यांच्या माइंडमध्ये होतो, म्हणजे खरंच रिलॅक्स वाटतं मेंटली की काय नेमकी परिस्थिती असते?
0: नाही, मादक पदार्थ जे हजारो वर्षापासून प्रचलित आहेत त्यांचं एकच काम असतं की माइंड रिलॅक्स करणं, रियालिटी पासून दूर करणं, आणखी बरं वाटणं, हॅपी वाटणं, असलेल्या तणाव चिंता दूर करणं. पण हे फक्त टेम्पररी होतं, काही तासापुरतं होतं आणि ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट जातो त्यावेळेला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स होते ते दुपटीनं वाढतात.
1: बरोबर.
0: जे विचार, निगेटिव्ह विचार, नैराश, झोप न येणं असे जे प्रकार होते ते दुपटीनं वाढतात ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट काही तासानंतर निघून जातो. आणि त्यामुळे त्या माणसाला वाटते की मी मादक पदार्थ घेत असेल तरच बरं राहणार. त्यामुळे रिलॅक्सेशन असू दे किंवा मन विचलित होणं असू दे किंवा झोप लागणं असू दे किंवा दुसरे कुठलेही निगेटिव्ह विचार असू दे, हे फक्त टेम्पररली सप्रेस केले जातात किंवा दाबले जातात ह्या मादक पदार्थामुळे. आणि असं नाही की फक्त पॉझिटिव्ह इफेक्ट्सच मादक पदार्थमुळे होतात. ज्या व्यक्ती मादक पदार्थ किंवा ज्या जी मुलं मादक पदार्थ घेतात त्यांच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण भरपूर प्रमाणात जास्त असते. ते इतकं कधी कधी न विचार करता वागतात त्या मादक पदार्थांच्या इन्फ्लुएन्समध्ये की रॅश ड्रायव्हिंग करतात, आत्महत्येसारखे प्रकार करतात किंवा दुसऱ्यांना मारणं, जीव घेणे प्रकार तेही होतात. ह्याच्यामुळे मानसिक आजार, सिरियस मानसिक, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया आणि मूड डिसऑर्डर म्हणतो, तेही वाढतात मादक पदार्थ घेतल्यामुळे. त्यामुळे पॉझिटिव्ह इफेक्ट्स थोडेफार असले तरी त्याचे निगेटिव्ह इफेक्ट

0: इतके आहेत की त्यामुळे त्याला आधी पहिल्यापासूनच नाही म्हणणं हेच योग्य पाऊल आहे.
1: बरोबर. महिलांच्या बद्दल विचारेन सर, महिलांवरती अनेक जबाबदाऱ्या असतात, मग घर असेल किंवा ऑफिस, आपलं इतर जबाबदाऱ्याही, तर या सगळ्यांचाही त्यांच्या मनावरती काही मानसिक परिणाम असा होतो का?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. आणखी एक, सामाजिक संरचना भारतातली आपल्या आजूबाजूची इतकी बदललेली आहे की जी महिला संयुक्त कुटुंब पद्धतीत राहत होती आणि थोडीशी जबाबदारी होती, मुलांची जबाबदारी विभागून गेली जात होती, आजकाल तुम्ही बघाल की विभक्त पद्धतीमुळे महिला, तिला काम करावं लागतंय, घराबाहेर जावं लागतंय आणि घरची जबाबदारी सांभाळावी लागते, मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे कुठे ना कुठे हे अतिशय भरपूर प्रमाणात दडपण तिच्यावर येत आहे आणि त्याचा सगळा इफेक्ट मानसिक आरोग्यावर होत आहे. मग ह्यात जर कुटुंबाची मदत नाही मिळाली, जर जोडीदाराची मदत नाही मिळाली, तर मग त्याचं पर्यवसन कुठे ना कुठे चिडचिडपणा, डिप्रेशन, नैराश्य आणि कामावरही होते आणि त्याचा इफेक्ट आणि मुलांच्या देखभालीवरही होतो. आणि जर अशा परिस्थितीत जर महिलेला मदत नाही मिळाली किंवा तिची लक्षणं आपण लवकरच ओळखून मदत नाही केली, तर मग अतिशय तीव्र प्रमाणात हे इफेक्ट्स आपल्याला जाणून येतात. आणि मग सगळ्यांनाच माहित आहे की सुसाईड सारखा प्रकार हा महिलांच्या मध्येही भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आजकाल, डिप्रेशनही भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे भरपूर कारण आहेत की आजकाल महिलांना जितकं सपोर्ट मिळावं किंवा जितकी मदत मिळावी. आजकाल काय होतंय की झोप लागत नाही, डोकं दुखतंय किंवा मला बरं नाही वाटत किंवा नैराश्य येते, चिंता वाटते, असं म्हटलं तर महिलांनी म्हटलं तर घरचे काय म्हणतात, काय नाही आहे, जास्त विचार करू नको किंवा जरा झोपून उठ बरं वाट, हा किंवा काय किंवा काहीतरी असं सजेस्ट करतात ज्याच्यामुळे आपल्याला जास्त काही मदत होतच नाही. तर त्यांना ऐकून घेणं की त्यांची किती ओढाताण होते, त्यांना कसं वाटते, त्याचबरोबर कोण कसं काही मदत करू शकतं, तर ते ऐकून घेणं आणि त्यांना सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. आजकालच्या जीवनामध्ये तर ऐकून घेणं हे खूप महत्वाचं बनून गेलंय आणि ते ऐकूनच कोण घेत नाही आहे सध्या, अशी परिस्थिती आहे. पुरुषांच्या बद्दलचा पण एक प्रश्न आहे सर. पुरुष शक्यतो जास्त म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत किंवा काही गोष्टी म्हणजे डिस्कस करत नाहीत, असं मनातच ठेवतात, तर अशा गोष्टींचाही त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो का?
0: होय होय, नक्की. पुरुषांना भरपूर प्रमाणात असं बघितलं जाते की पुरुष म्हणजे त्याला सोचावंच लागेल, सगळी जरा जबाबदारी त्याला उचलावीच लागेल, पुरुष म्हणजे रडू शकत नाही,
1: हो ना,
0: किंवा पुरुष म्हणजे स्ट्रॉंग असायला पाहिजे,
1: बरोबर,
0: किंवा काही झालं तरी तो पुढे थांबायला पाहिजे आणि सगळ्यांना मदत केली पाहिजे किंवा सांभाळायला पाहिजे.
1: बरोबर.
0: मग इतकी सारी डोक्यावर जबाबदारी असताना जर पुरुषाला मानसिक आजार झाला किंवा डिप्रेशन सारखा प्रकार झाला जो अनुवंशिक असू शकतो आणि ह्या वेळेत जर त्याला आपण मदत नाही केलं किंवा समजून नाही घेतलं, तर मग मदत कशी करणार आणि त्यातून तो कसा पुढे येणार? त्यामुळे कुठे ना कुठे पुरुषांना जसं डिस्कस करणं म्हणतो आपण की आपल्या मनातले विचार ज्यांचे जे मित्र असू शकतात त्यांच्याशी कधी कधी ते शेअर करतात, पण तिथे ते ऐकून घेणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ते महत्वाचं असते. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक कामाच्या ठिकाणी काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट अशा प्रकारची संरचना वाढत चालली आहे. ॲटलिस्ट कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा सॉफ्टवेअर आणि आय टी वर्ल्ड जे आहे तिथे प्रत्येक कंपनीला अटॅच्ड काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट असतात, तिथे हे पुरुष जाऊन आपले विचार व्यक्त करू शकतात आणि ही मानसिक आजाराची लक्षणं आहेत का हे ओळखू शकतात. त्यामुळे आपली जी सामाजिक पद्धती आहे की अशी फार ओपन नाही आहे की जिथे पुरुष अगदी ओपनली सांगू शकतात की हा मला दुःख वाटते किंवा मला चिंता वाटते किंवा मला हे जमणार नाही किंवा हे माझ्या हातून होणार नाही किंवा फार ताण वाटतोय, असं हे सांगणं पुरुषाला फार मुश्किल जाते सगळ्यांच्या समोर, फॅमिली समोर असू दे किंवा. त्यामुळे हे विषय ओपनली डिस्कस केले पाहिजेत आणि जर असे काही विचार येत असतील किंवा ताण वाटत असेल तर इट्स ओके, त्याला आपण म्हणतो की ठीक आहे, हे कॉमनली होते सगळ्यांना, कॉमनली असं होऊ शकते, तर ते ऍक्सेप्ट करणे ही महत्वाचं आहे. ही हे बदलत चाललंय. आपण बघतो की नवीन जनरेशनमध्ये जी आजकाल हायस्कूलमध्ये आहेत किंवा कॉलेजमध्ये मुलं आहेत ती ओपन होत चालली आहे, ती ओपन होतात आजकाल एआयच्या मार्फत किंवा चॅट जीपीटीच्या मार्फत किंवा बाकी गुगलच्या मार्फत वगैरे आपले विचार ओळखतात की काय चाललंय माझ्या मनात आणि मग मदतीलाही पुढे होतात. त्यामुळे ही संकल्पना जरा बदलत चालली आहे पण त्याला अजूनही थोडा वेळ लागेल.
1: एकंदरीत सर, मग मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप, योग्य आहार आणि व्यायाम हे किती महत्वाचं आहे?
0: नाही, ही तीन मूलभूत पाया जसं म्हणतो आपण, चांगली झोप, आहार, योग्य दिनचर्या ज्याच्यामध्ये आपले एक्सरसाइज असू दे, वॉकिंग असू दे किंवा योगासनासारखे प्रकार.

0: किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा ज्या व्यक्तीला डान्स वगैरे आवडतो ज्याच्याने आपली शारीरिक हालचाल झाली पाहिजे, तर हे तीन मूलभूत प्रकार तरी फार महत्वाचे आहेतच. आजकाल आपलं जेवण्याची पद्धत, आपण जे काही जेतो ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल ऍडिटिव्स, केमिकल्स, फर्टिलायझर्स ह्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, त्याचाही इफेक्ट कुठेतरी मानसिक आरोग्यावर होतो. झोप कमी होत चालली आहे, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे फोन आणि स्क्रीनचा अतिरेक. त्याचबरोबर तणाव, चांगलं जेवण, चांगली झोप, आणखी फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या तीन गोष्टीमध्ये काही आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही जर आपलं मानसिक आरोग्य बरोबर ठेवावं लागेल.
1: त्यासोबत सर मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन याचाही काही उपयोग होऊ शकतो का?
0: भरपूर प्रमाणात होतो आणि भरपूर लोकांना ही सवय असते आणि सायंटिफिकली ते प्रूव्ह झालेलं आहे की प्राणायामासारखे प्रकार, सुदर्शन क्रियासारखे प्रकार, त्याचबरोबर रिलॅक्सेशन कुठल्याही पद्धतीने किंवा एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी असू दे, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ताण कमी होण्यासाठी, डिप्रेशन कमी होण्यासाठी, झोप रेग्युलर होण्यासाठी, मन नियंत्रित असण्यासाठी भरपूर प्रमाणात त्याच्याने मदत होते.
1: या सगळ्यामध्ये सर एखाद्याला मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत तर त्यांनी सायकोलॉजिस्टकडे कधी जावं?
0: आणखी एक महत्वाचा प्रश्न, भरपूर प्रमाणात काय होते की ज्या वेळेला लोक स्वतः ओळखतात की मला ही मानसिक अनारोग्याची लक्षणं आहेत, मग कधी कधी ते घाबरतात की ही लक्षणं असणं म्हणजे वेड लागलं की काय, किंवा मी वीक आहे की काय, म्हणजे मी इतका स्ट्रॉंग नाही की ज्याच्यामुळे मला हे होते, किंवा कधी कधी ह्याच्यामध्ये पास्ट लाईफमध्ये मी काही चुका केलेल्या त्याच्यामुळे होते की काय. त्याचबरोबर कधी कधी लोकांनाही चुकीच्या माहितीमुळे योग्य दिशा मिळत नाही आणि मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात, ऐकून न घेता त्यांना योगा कर, वॉकिंगला जा, किंवा नीट झोप, किंवा फक्त काही जेवणात बदल कर, किंवा त्यांना माहीत असलेले इकडचे तिकडचे काही ट्रीटमेंट वगैरे ते सल्ले देतात. त्यांचा उद्देश चांगलाच असतो पण त्याच्या कधी कधी फार काही मदत होत नाही किंवा फार वेगळा बदल होत नाही. त्यावेळेला ओळखून घ्यावं लागेल की ही लक्षणं जर कंटिन्युअस सातत्याने एक दोन आठवडे कंटिन्युअस असतील तर प्रोफेशनल्स किंवा प्रोफेशनल्स ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट असतात, सायकॅट्रिस्ट असतात, त्याचबरोबर आपले इवन फिजिशियन डॉक्टर, आपले घराजवळचे डॉक्टर असतात, त्यांनी जाऊन आपण ह्या गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचं निदान होणं लवकरात लवकर इतकंच महत्वाचं असेल. लवकरात निदान झालं तर ट्रीटमेंटही लवकर सुरू होते आणि आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो. भरपूर काळ ह्यात काढला की त्याचे कॉम्प्लिकेशन्स, मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम अवॉइड करण्यासाठी लवकरात लवकर सायकोलॉजिस्ट असू देत, सायकॅट्रिस्ट जे रोगतज्ञ आहेत त्यांच्याकडे जाणं, बोलणं आणि समजून घेणं की काय चाललंय हे लवकरात लवकर करणं गरजेचं असतं.
1: रोजच्या रुटीनमध्ये मानसिक आरोग्य आपलं नीट ठेवण्यासाठी कोणत्या अशा सवयी आहेत ज्या आपण लावून घेतल्या पाहिजे?
0: तीन मूलभूत गोष्टी आपण पहिल्यांदा बघितल्या की जेवण आपलं संतुलित असणं, 7-8 तासाची झोप रात्री बरोबर असणं, त्याचबरोबर एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्स, डान्स ह्यासारखे, ह्या तीन मूलभूत गोष्टी. त्याचबरोबर फोनचा अतिरेक टाळणं, कामासाठी ठीक आहे थोड्या प्रमाणात होतं पण सोशल मीडिया, गेमिंग हे अवॉइड करणं आणि मॅक्झिमम 1-1.5 तास दिवसात यूज करणं. त्याचबरोबर मादक द्रव्य अवॉइड करणं की त्याच्यामुळेही मानसिक आरोग्य बिघडत चालते. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे लोकांशी कनेक्टेड असणं, शाळेत असेल तर फ्रेंड्स बनवणं, मुलांशी कनेक्टेड असणं, कामात असेल तर त्या लोकांशी बोलणं, हसणं, खेळणं, कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह राहणं, त्याचबरोबर कौटुंबिक आणि फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह राहणं, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं, तेही फार महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहू तर भरपूर प्रमाणात आपलं मानसिक आरोग्य ठीकठाक राहू शकतं. इतकं करूनही ज्या लोकांना अनुवांशिक सेन्सिटिव्हिटी असते त्यांना आजार येऊ शकतो, मग त्यावेळेला आपल्याला तज्ज्ञांची मदत घेऊन ते काही औषधोपचार आहेत, मेडिसिन्स आहेत, किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, त्याही आपण कराव्या लागतात.
1: बरोबर, तुम्ही एकटे नाहीत, हा जो संदेश आहे तो मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे?
0: भरपूर लोकांना ज्या वेळेला मानसिक आरोग्याची लक्षणं त्यांना दिसून येतात त्यामुळे विचित्र वाटू लागतं, त्यांना वाटतं की मी जगापासून फार वेगळाच आहे आणि ह्यामुळे माझं जीवन संपेल किंवा पुढे मी काही करू शकणार नाही, असं एक नैराश्य येऊन जात. आणि ह्या वेळेत कुटुंबानं त्यांना साथ देणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, समाधान करणं, वेळ देणं, सल्ला नाही देणं, फक्त वेळ देऊन ऐकून घेणं. सल्ला देणं काय होते की सल्ला दिल्यामुळे पुन्हा आणखी मग ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते, त्यामुळे फक्त ऐकून घेणं, समजून घेणं, की लागेल तेव्हा मी असेन, तुझ्याजवळ बसेन किंवा तुझं ऐकून घेईन, किंवा आपण फक्त तुला जे आवडेल ते गोष्टी बोलू शकतो किंवा हवं तिथं मदत करू शकतो. तर ही अवेलेबिलिटी आणि प्रेझेन्स विल इंडिकेट, म्हणजे त्याच्यामुळे एक संदेश जातो त्या व्यक्तीपर्यंत की तू एकटा नाही आहेस, किंवा काही लागलं तर हा मित्र किंवा ही व्यक्ती किंवा ही कामातली व्यक्ती असू किंवा घरातली व्यक्ती असू दे, तेव्हा कधीही मी जाऊन बोलू शकतो किंवा बसू शकतो ज्याच्यामुळे मला बरं वाटेल. आणि लोनलीनेस, आणि लोनलीनेस हा एक प्रकार अतिशय कॉमन होत चालला आहे वयस्क व्यक्तीमध्ये. मुलं दूर जात आहेत, वयस्क व्यक्ती लोनली फील करत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठं त्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत की कनेक्टेड राहणं आजूबाजूच्या व्यक्तीशी, असलेल्या घराजवळच्या संस्थामध्ये, देवळामध्ये वेळ व्यतीत करणं, एकमेकांना भेटणं. तर त्याच्यामुळे कनेक्टेड राहणं हेही महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे की एकटा नाही आहे हे त्यांना पटवून देऊ शकतो.
1: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आपण काय मेसेज देऊ सर एकंदरीत आपलं मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी?
0: मानसिक अनारोग्य म्हणजे सिरियस मेंटल इलनेस ज्याला आपण वेढवणं, फक्त हा प्रकार नसून अतिशय कॉमन प्रकार आहे ज्याच्यामुळे अगदी रोजरोजच्या गोष्टी जसं चिंता करणं, अपयश येणं, दुःख वाटणं, झोप न येणं, हे प्रकार जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होत असतील आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर ही लक्षणं आहेत हे ओळखून अगदी लवकरात लवकर आपल्या जवळच्या व्यक्तींशी ते बोलणं, आणि जर आपण अशा व्यक्तींना बघत असेल तर त्यांचं ऐकून घेणं, त्यांना वेळ देणं, बसून बोलणं आणि योग्य मार्गदर्शन करणं, ज्याच्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला असू दे, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट यांच्याकडून मदत घेणं, ट्रीटमेंट घेणं, हे फार महत्वाचं.
1: थँक्यू सो मच सर एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण ऐकलं डॉक्टर विनायक कोपडे आपल्यासोबत होते, जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ञ आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
2: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी। स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ऑन द रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय. मानसिक आरोग्य आपलं कसं जपावं, काय प्रॉब्लेम्स होतात आणि मानसिक आरोग्याची काळजी करणं किती गरजेचं आहे या संदर्भात आपण आजच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल.
0: आज आपण जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलणार आहोत सर. तर सर्वात आधी मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि शारीरिक आरोग्या इतकंच मानसिक आरोग्याला महत्व देणं गरजेचं आहे का?
1: होय. तर जेव्हा आपल्याला ताप येतो, डोकेदुखी होते, पोट बिघडतं किंवा अंगदुखी होते, तर आपण साहजिकच डॉक्टरांच्या जवळ जातो आणि त्याच्याबद्दल औषधोपचार करतो. पण ज्या वेळेला आपला तणाव वाढतो, चिंता वाढते, झोप लागत नाही किंवा भूक भरपूर लागत नाही, नैराश्य वाढतं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी वगैरे कधी कधी मादक वस्तूंचा वापर करणं, स्मोकिंग करणं, ह्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल की मनाचे विकारही वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येऊ शकतात आणि त्याची लक्षणंही वेगळी असतात. आणि ह्या मानसिक आरोग्याबद्दल नुसतं मानसिक आजार नसणं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मानसिक आजार म्हटलं की लोकांच्या मध्ये काही गैरसमजुती असतात की मानसिक आजार म्हणजे फक्त वेळ लागणं की काय, म्हणजे नुसतं चिंता झाली, झोप लागली नाही तरी मला वेळ लागत आहे की काय, अशा भावना आणि चुकीच्या समजुती लोकांच्या मध्ये दिसू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नव्हे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला आनंदी राहण्यासाठी, आणखी आपण जे दैनंदिन काम करतो त्याची उन्नती होण्यासाठी आपल्याला मदत करत आहे का? आणि अशी जर परिस्थिती असेल तर आपण सांगू शकतो की एखादी व्यक्ती मानसिक आरोग्य आहे आणि मानसिक आजार नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारची ज्या वेळेला तणाव वाढतात, चिंता वाढते, नैराश्य वाढतो किंवा चुकीच्या कल्पना डोक्यात येतात किंवा ज्या वेळेला सत्यापासून कल्पनेच्या दुनियेत आपण जाऊ लागतो त्यावेळेला आपण समजू शकतो की मानसिक आजार आपल्याला झालेला आहे.
0: मग आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण वाढण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत?
1: जग बदलत चाललेलं आहे, त्याचबरोबर कौटुंबिक संरचना, सामाजिक संरचना ही सुद्धा बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण आधी राहायचो, संयुक्त कुटुंब पद्धती, ती बदललेली आहे. आजकाल 2-2.5 वर्षातच मुलं शाळेला जाऊ लागतात, अभ्यासाचा ताण वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर एकत्र राहणं, मित्रमैत्रिणी करून घेणं, वेळेत दुसऱ्या मुलांशी, दुसऱ्या लोकांशी संवाद साधणं हा प्रकार कमी होत चाललेला आहे. त्याचबरोबर फोन, टीव्ही, स्क्रीन्स याचा वापर जास्त चाललेला आहे. त्याचबरोबर एक कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड निर्माण झालेला आहे, म्हणजे स्पर्धा भरपूर चाललेली आहे सोशल मीडियावर, त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनात की तू पुढे की मी पुढे. त्याच्यामुळे ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमुळे कुठेतरी आपलं मानसिक स्वास्थ्य पाठीमागे राहून जातं आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर व्हायला सुरू करतो. अर्थातच अनुवांशिक कारणं आहेत, म्हणजे अनुवांशिक कारणं, फॅमिली, म्हणजे फॅमिली हिस्ट्री असणं की घरात डिप्रेशन किंवा मानसिक आजारांचे प्रकार असतात, पण ते अनुवांशिकता एका बाजूला, त्याचबरोबर आपली दैनंदिन जी संरचना बदलत चाललेली आहे दिवसेंदिवस, त्यामुळे आपण विभक्त होत चाललोय, मादक द्रव्यांचा वापर जास्त होत चाललाय, फोन, टीव्ही, स्क्रीनचा वापर जास्त होत चाललाय, लोकांशी संवाद कमी होत चाललेत, त्याचबरोबर जीव आपली जेवणाची पद्धत किंवा जे काही आपण खातोय, जितकं झोपतोय, त्या सगळे बदल हे कारणीभूत आहेत की आजकाल आपल्याला मानसिक आजार हे जास्त प्रमाणात दिसून येतात.
0: मग आता आपण बघतोच की स्ट्रेसही खूप वाढला आहे, त्याचाही लेवल खूप वाढलेला आहे. मग स्ट्रेस आणि मेंटल हेल्थ प्रॉब्लेम याच्यामध्ये काय फरक आहे?
1: माणूस जन्माला आला की स्ट्रेस हे असणारच. आणि स्ट्रेस आम्ही कसं म्हणतो की स्ट्रेस हा एक नॉर्मल प्रकार आहे, तणाव असणं हा एक नॉर्मल प्रकार आहे, पण मर्यादेत असणं तो बरोबर, त्याला आपण नॉर्मल म्हणू शकतो. आता उद्यमाला, नोकरीला काही महत्वाची कामं ओरकवायची आहेत किंवा एक्झाम आहे त्याच्यासाठी मला अभ्यास संपवायचा आहे, त्याचबरोबर आणखी अशी काही कामं आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आले आहेत, मग अशा परिस्थितीत साहजिकच आहे की आपला तनाव वाढतो. तनाव म्हणजे स्ट्रेस. तणाव वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं चलबिचल वाटते किंवा थोडं झोपेत डिफिकल्टी होते किंवा कधी कधी जेवणाकडे लक्ष लागत नाही किंवा आपल्या कामाकडे लक्ष लागत नाही. तर हे अगदी सौम्य प्रमाणात असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामांना अडथळा निर्माण होत नसेल तर आपण म्हणू शकतो की ते नॉर्मल स्ट्रेस आहे. पण जर हे फार काळ टिकत असेल, त्याच्यामुळे आपल्याला इतकं अस्वस्थ वाटत असेल की मग बसणं उठणं झोपणंही फार मुश्किल होत असेल आणि हे दिवसेंदिवस असंच चालू राहत असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं पण अडकून पडत असतील, तर तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे मर्यादेपेक्षा जास्त जर स्ट्रेस होईल, लक्षणं तीच राहणार पण त्याचं प्रमाण वाढलेलं असणार, प्रमाण इतकं वाढलेलं असेल की त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं अडकून पडणार आणि आपलं एक नॉर्मल जे आपण जीवन जगतोय ते आपल्याला कुठंतरी बदलल्यासारखं वाटलं. मग मर्यादेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त ही लक्षणं दिसून येतात तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला मानसिक आजार किंवा ज्याला आपण अँग्झायटी डिसऑर्डर म्हणू शकतो किंवा डिप्रेशन म्हणू शकतो किंवा ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणू शकतो, अशा स्ट्रेसमुळे निर्माण होणारी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आपल्याला दिसू शकतात.
0: मग एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे किंवा तो मानसिक तणावाखाली आहे हे आपण कसं ओळखू शकतो, काही
1: लक्षणाला दिसू शकतो.
0: मग एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे किंवा तो मानसिक तणावाखाली आहे हे आपण कसं ओळखू शकतो, काही लक्षणं आपण सांगू शकू काय?
1: होय, अगदी एक वर्षाच्या मुलापासून अगदी 100 असणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजाराने त्रस्त होऊ शकतात. मग वेगवेगळ्या वयाप्रमाणे वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. त्यातली महत्वाची म्हणजे वागणुकीत बदल झालाय. जी व्यक्ती आधी हसत खेळत राहायची ती आजकाल अतिशय डल वाटते, सौम्य वाटते. झोपेत बदल झालाय, कमी झोपणं किंवा जास्त झोपणं, भूक कमी लागते, जेवण कमी झाले, वजन कमी होते. किंवा आजकाल जी व्यक्ती सिगरेट, तंबाखू, दारू किंवा बाकीच्या व्यसनाकडे जास्त वळत चालली आहे किंवा जास्त वापर करते दिवसेंदिवस, त्याचबरोबर चिडचिड करते, त्याचबरोबर जी तीव्र मानसिक अनारोग्य आहेत ज्याला आपण स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर म्हणतो, त्याच्यामुळे व्यक्तीचं जे काही सत्य आहे त्याच्यापासून दूर जाऊन काल्पनिक विश्वात ते वावरतात असं वाटतं. म्हणजे त्यांना भास होणं की कुणीतरी माझ्या मागे लागले किंवा कुणी मला मारून टाकेल किंवा विनाकारण संशय निर्माण होणं, म्हणजे नवऱ्यावर किंवा बायकोवर विनाकारण संशय निर्माण होणं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भास होणं, तर हाही एक तीव्र मानसिक आजारचा प्रकार आहे. तर ही लक्षणं सामान्यतः वेगवेगळ्या वयानुसार आपल्याला दिसून येतात.
0: म्हणजे प्रत्येक वयात ही लक्षणं वेगळी असू शकतात.
1: अगदी बरोबर.
0: मग सर, सतत चिंता करणं म्हणा किंवा चिडचिड होणे किंवा झोप न लागणे ही जशी तुम्ही आता सांगितलीत, मग ती मानसिक तणावाची लक्षणं असू शकतात का?
1: होय, अगदी अगदी. आणि ही मानसिक तणावाची लक्षणं अगदी नॉर्मली आपल्याला दिसून येतात. जसं मी सांगितलं, एक्झामच्या वेळेला, काही महत्वाच्या कामांच्या वेळेला किंवा काही बिघडलंय घरात, कुणी आपल्यापासून दूर गेलंय किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडतात तेव्हाही ही लक्षणं दिसून येतात. तणाव वाढतो, झोप लागत नाही, चिडचिड होते. पण ते आपल्याला ओळखावं लागेल की प्रमाणापेक्षा जास्त आणि पूर्ण दिवसभर आपली मनस्थिती तशीच आहे आणि कुठल्याही कारणानं आपलं मन हलकं होत नाही किंवा आपल्याला आनंदी वाटत नाही किंवा जे काम करतोय त्यात लक्ष लागत नाही, असं जर ऍटलीस्ट 1 आठवडा 10 दिवस असं कंटिन्युअस होत असेल मग तेव्हा आपल्याला हे सिरियसली घ्यावं लागतं आणि ही डेफिनेटली मानसिक आजाराची प्राथमिक लक्षणं असू शकतात.
0: अच्छा, मग डिप्रेशन हा शब्द आपण ऐकतो वरचेवर, तर डिप्रेशन म्हणजे नेमकं काय, की फक्त दुःखी होणं हे डिप्रेशन असू शकतं?
1: नाही, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. कधी कधी जन्माला आल्यानंतर दुःख येणं किंवा दुःख भोगणं हा एक महत्वाचा भागच आहे आपला, पण नुसतं दुःखी होणं ह्याला आपण डिप्रेशन म्हणू शकत नाही. काहीतरी बिघडलं, काहीतरी आवडलं नाही, मनाविरुद्ध घटना घडली तर 1-2 दिवस आपण दुःखी राहू शकतो, पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये मराठीमध्ये नैराश्य म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट 2-2 आठवड्यापेक्षा जास्त जर मन अगदी नैराश्य असेल, कुठल्याही कामात रस येत नसेल, असलेली कामं आपली राहून जात असेल, जर मुलं असतील तर शाळेला जाणं बंद होतं, अडल्ट असतील

0: तर कामाला जाणं बंद होतं. त्याच्याबरोबर अतिशय नेगेटिव्ह विचार येणं, म्हणजे माझ्या जीवनात राहून काही उपयोगच नाही आता, किंवा मला कुणीही मदत करू शकत नाही, किंवा अगदी मला जीवनात पुढे अंधकारच दिसतोय, अशा प्रकारची, किंवा ज्याला गिल्ट फिलिंग्स म्हणतो, मागच्या झालेल्या घटना किंवा त्या विचार सारख्या मनात येणं आणि त्यांना स्वतःलाच दोष देणं, तर अशी मनस्थिती जेव्हा निर्माण होते. आणि मी भरपूर लक्षणं सांगितली, ह्यातली ॲटलीस्ट आपल्याला 3 ते 4 लक्षणं कंटिन्युअस 2 आठवडे दिसून यायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला डिप्रेशन किंवा नैराश्य असं मानसिक आजार म्हणू शकतो. नॉर्मली जे आपण भोगतो सोसतो दिवसेंदिवस, अर्ध्या दिवसासाठी, 1-2 तासासाठी मन निराश होतं, पण आपण त्यातून पुन्हा बरे होतो, ते नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणू शकत नाही, त्याला लो मूड, डिप्रेस्ड मूड म्हणू शकतो, पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार.
1: अच्छा. एन्झायटी किंवा सततची भीती यांचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो?
0: एन्झायटी हा सगळ्यात कॉमन प्रकार, जर तुम्ही मानसिक आजार बघितले तर त्यातला सगळ्यात कॉमन प्रकार हा एन्झायटी किंवा आतंक किंवा ज्याला आपण तणाव असं म्हणू शकतो. अगदी 20-30% प्रमाणात हा असू शकतो. 100% जर मानसिक आरोग्य अनारोग्य असतील तर 20-30% हा एन्झायटी डिसऑर्डर. मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची चिंता असू शकतात. आता सामान्यतः सकाळी उठल्यानंतर मी अगदी लहान सहान गोष्टीमुळे चिंता, आणि त्याच्यामुळे आपली छाती धडधडणं, हातपाय कापणं, त्याचबरोबर करणाऱ्या गोष्टी बरोबर होतील की नाही, बरोबर वेळेत पोहोचेन की नाही, मी बरोबर काम होईल की नाही, कुणाकडून ओरडून घ्यावं लागेल की काय, पुढं कसं होणार, हे चिंता ज्याला म्हणतो आपण, चिंता नॉर्मली चिंता असते, पण आपण मन आपलं विचलित करू शकतो त्याच्याने आणि आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. पण ही चिंता जर सतत होत असेल, कंटिन्युअस होत असेल, मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामावर भरपूर प्रकारात परिणाम पडतो. असलेलं काम पूर्ण होत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपण कामात करू शकत नाही, विसरल्यासारखं होतं, चांगली ठेवलेल्या गोष्टी, चाव्या, पिशवी, सामान वगैरे आपण विसरून जातो, की आज काय इम्पॉर्टंट असलेले अपॉइंटमेंट विसरून जातो, आणि इतका तणाव असतो की एका जागी स्वस्थ बसणेही होत नाही, त्याचबरोबर झोप लागत नाही आपल्याला किंवा भूक लागत नाही नीट, आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा आजूबाजूच्या लोकांनाही ते समजून येते की ही व्यक्ती तणावात आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले आहेत, आणि हा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या स्वतःच्या आरोग्यावर, फिजिकल हेल्थ म्हणतो आपण मेडिकल, मग त्याच्यामुळे बीपी शुगर वाढणं, त्याचबरोबर ओव्हर इटिंग कधीतरी त्याच्यामुळे होतंय, त्याच्यामुळे वजन भरपूर वाढणं आणि ओबेसिटी ज्याला म्हणतो तसे प्रकार निर्माण होणं, त्याचबरोबर आपल्या लैंगिक म्हणजे सेक्शुअल लाईफ ज्याला म्हणतो लैंगिक जीवनावरही त्याचा परिणाम होतो, त्याचबरोबर आपलं जे काही परफॉर्मन्स आहे अकॅडमिक किंवा आपलं कामात जे काही परफॉर्मन्स आहे ते कमी होतं, असे अगदी 360 degree म्हणजे 360 degree भरपूर दुष्परिणाम आपल्या जीवनात आणि आपल्या आजूबाजूंच्यावरही ते होतात.
1: सोशल मीडियाचा आता वापर खूप होतोय सर, तर सोशल मीडिया असेल किंवा आपलं स्क्रीन टाइम असेल, तर याचाही मानसिक आरोग्यावरती असा काही परिणाम होतो का?
0: भरपूर परिणाम होतो, आणि हे मी सांगत नाहीये, पण भरपूर सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, आणि त्यातून काय निष्पन्न झालंय की जर आपला सोशल मीडियाचा युज, एस्पेशली यंग पीपल म्हणजे 14 वर्षानंतरचे त्या अगदी 25-30 वर्षापर्यंत, जर ह्यांच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशी जर दिवसातून 1.5 तासापेक्षा जास्त असेल, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होते हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. मग डिप्रेशनचं प्रमाण वाढणं, सुसाइडलचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण वाढणं, अँग्झायटी डिसऑर्डर ज्याला आपण चिंतेचं प्रमाण वाढणं, झोप न येणं, कॉन्सन्ट्रेशन मेमरी प्रॉब्लेम वाढणं, चिडचिड होणं, अग्रेसिव्ह होणं, त्याच्याबरोबर व्हायलंट बिहेवियर म्हणजे घरात तोडफोड, लोकांच्यावर हात उचलणं, घरातल्यांच्यावर हात उचलणं, अशा प्रकारचे, त्याच्याबरोबरच अगदी आजकाल यंग पीपल तेवढंच नाही पण अगदी वयस्क व्यक्तींनाही मोबाईल फोनचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर करावा हे आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. त्यामुळे जे काही आपण बघतो की वयस्क व्यक्तींना ह्याच्यामध्ये टार्गेट केलं जातं, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार होतात, हे तरी होतच होतं, पण अतिरेक आणि अगदी जास्त प्रमाणात म्हणजे दिवसातून 1.5-2 तासापेक्षा जास्त सोशल मीडिया वयस्क व्यक्तींना वापरलं तरी म्हणजे निद्रानाश होणं, चिडचिड होणं, मेमरी डिस्टर्बन्सेस होणं, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात भरपूर प्रमाणात त्रास होणं, हे अगदी सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि मोबाईलचा अतिरेक नाही होणं हे मानसिक आरोग्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे.
1: शाळेला जाणाऱ्या मुलांबद्दल थोडस बोलूया की त्यांना अभ्यासाची चिंता कायमच असते आणि त्यांची चिंता बघून पालकांना पण तो तणाव येतो, तर हे कसं मॅनेज करावं पालकांनी?
0: सर्वात महत्वाचं की दिवसेंदिवस मुलांच्यावर शैक्षणिक स्ट्रेस इतका वाढत चाललाय, सिलेबस इतके वाढत चाललंय, इतकं कॉम्पिटिशन वाढत चाललंय, त्याच्याबरोबर नॉर्मल सब्जेक्ट जे आपले 5-6 सब्जेक्ट तर आहेच, त्याच्याबरोबर आणखी 1-4 सब्जेक्ट शाळेकडून ऑफर केले जातात. मग ह्या सगळ्यांचा बोजा हा मुलांच्यावर आणि त्या कोवळ्या मनावर कुठंतरी होत असतो. आणि हाताची जशी 5 बोटं समान नसतात तशीच मुलंही त्यांच्या गुणवत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात. थोडी मुलं स्पोर्ट्समध्ये उत्तम असतात, तर थोडी मुलं ड्रॉइंग कलरिंग आर्टमध्ये उत्तम असतात, तर थोडी मुलं अभ्यासामध्ये. तर प्रत्येक पालकांना हे समजून घ्यावं लागेल की माझ्या मुलाची गुणवत्ता किती आहे आणि आपण ती कशी अगदी जेंटली सुधारणा करू शकतो. पण अतिशय प्रेशर करणं किंवा इतकेच मार्क हवे, 90% हवे किंवा इतकंच होणं, हा एक कुठेतरी मनावर दडपण निर्माण करणारा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळेच आजकाल आपल्याला दिसून येते की मुलांच्या मध्येही मानसिक आजार भरपूर वाढलेले आहेत. मग स्ट्रेसमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार, जसं की डिप्रेशन, सुसाइडल थॉट्स, आत्महत्येचे प्रकार वाढणं, गेमिंग आणि फोनकडे जास्त वाढतात मुलं. जेव्हा त्यांना स्ट्रेस होतोय किंवा ज्यांना ताण वाढतोय त्यावेळेला मग त्यांना फोन, टीव्ही किंवा गेम्स ह्याच्यामधून कुठेतरी समाधान वाटते, मग तिथे वळायला सुरू करतात. त्याचबरोबर मादक द्रव्याकडे वळायला सुरू करतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आजकाल आत्महत्येचे प्रकारही मुलांच्या मध्ये वाढलेले आहेत. तर हे शैक्षणिक आणि बाकीचे स्ट्रेस हे पालकांनी मुलांची गुणवत्ता ओळखून त्यांना प्रोत्साहन करणं महत्वाचं आहे की अगदी 50% असणाऱ्या मुलाची गुणवत्ता वेगळी, त्याचे इंटरेस्ट वेगळे, कुठल्या विषयात तो तरबेज होणार ती बाब वेगळी, त्याचबरोबर 90% घेणाऱ्या मुलाची वेगवेगळ्या विषयात कमजोरी असणार आणि अभ्यासात तो चांगलं करणार. तर हे ओळखून मूल जितक्या कुठल्या विषयात कुठल्या भागात तरबेज आहे त्या विषयात त्याला प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे. आणि नाही की इतकेच मार्क्स येणं, इतकंच व्हायला पाहिजे किंवा असा प्रेशर पालकांच्याकडून असणं हे हानिकारक.
1: मग जसं तुम्ही म्हटलं की मुलांना जर असं ताणतणाव आल्यानंतर किंवा स्ट्रेस आल्यानंतर ती गेम वगैरे खेळू शकतात किंवा सोशल मीडिया यूज करू शकतात, पण आम्ही असं समजून घेतो की बहुतेक ते रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ गेम वगैरे खेळतायत किंवा फोनचा उपयोग करतायत, तर तो डिफरन्स आपण कसा एक्सप्लेन करू?
0: ज्या वेळेला मर्यादित वेळ आहेत, 15-20 मिनिटं मुलं खेळतात, अर्धा तास खेळतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते बंद करण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा त्यांची चिडचिड वाढायला सुरू होते आणि त्याच्यामुळे मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागते किंवा बाहेर खेळायला जाण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं किंवा त्याचा इतका अतिरेक होतो की मग फोन वगैरे नसल्यामुळे मुलं अग्रेसिव्ह व्हायलेंट व्हायला लागतात,
1: बरोबर,
0: घरात आरडाओरड किंवा मारणं फेकणं अशा प्रकार व्हायला लागतात, त्यावेळेला ही अतिशय डेंजरस साइन्स आहे. आणि ते रिलॅक्सेशन पासून ऍडिक्शन कडे कधी वळतात हे पालकांनाही समजून येणार नाही,
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच मर्यादा असणे फार महत्वाचं आहे की काय करू शकतो. व्हायलेंट गेम्स आणि मल्टीप्लेअर गेम्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ऑनलाईन, आजकाल मुलं ऑनलाईन गेम्स खेळतात, फ्री फायर, पबजी, ते अतिशय ॲडिक्टिव्ह आहेत आणि ते आधीपासूनच त्याचं आपण कुठे ना कुठेतरी त्याला नाही म्हणायला पाहिजे मुलांच्यासाठी. त्याचबरोबर व्हायलेंट गेम्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये शूटिंग, फायटिंग असे गेम्स असतात, त्याचाही अतिशय नेगेटिव्ह परिणाम मुलांच्या मानसिक वाढीवर होतोय. मग हे दोन प्रकार अगदी आधीपासूनच मुलांना नाही म्हणावेत आणि मर्यादा घालावी की अभ्यास झाला, होमवर्क झालं, तर मग 15-20 मिनिटं किंवा जे काही अर्धा तास आहे ते एज अप्रोप्रिएट कंटेंट, मग अगदी लहान मुलं असतील तर फक्त कार्टून, किंवा त्याचे जरा मोठी असतील तर एज्युकेशनल पर्पजेस किंवा एंटरटेनमेंट पर्पजेस आपण ते वापरू शकतो. पण ह्याच्यावर पालकांचं मॉनिटरिंग असायला पाहिजे की माझं मूल काय बघतंय, किती वेळ बघतंय, काय करतंय, ते त्यांना अगदी माहीत असायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर मर्यादा ही अगदी लहान वयापासूनच असली तर मग पुढे जाऊन त्यांना ऍडिक्शनचा प्रकार होणार.
1: आणखीन एक डाऊट विचारेन सर की जेव्हा असे स्ट्रेसमध्ये असतात लोक किंवा मुलंही आता ह्याच्याकडं व्यसनांकडं वळत आहेत, तर हे व्यसन त्यांना लागतं आणि म्हणजे ते जे मादक पदार्थ ते यूज करत असतील तर त्याच्यानं काय असा फरक त्यांच्या माइंडमध्ये होतो, म्हणजे खरंच रिलॅक्स वाटतं मेंटली की काय नेमकी परिस्थिती असते?
0: नाही, मादक पदार्थ जे हजारो वर्षापासून प्रचलित आहेत त्यांचं एकच काम असतं की माइंड रिलॅक्स करणं, रियालिटी पासून दूर करणं, आणखी बरं वाटणं, हॅपी वाटणं, असलेल्या तणाव चिंता दूर करणं. पण हे फक्त टेम्पररी होतं, काही तासापुरतं होतं, आणि ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट जातो त्यावेळेला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स होते ते दुपटीनं वाढतात.
1: बरोबर.
0: जे विचार, निगेटिव्ह विचार, नैराश, झोप न येणं असे जे प्रकार होते ते दुपटीनं वाढतात ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट काही तासानंतर निघून जातो, आणि त्यामुळे त्या माणसाला वाटते की मी मादक पदार्थ घेत असेल तरच बरं राहणार. त्यामुळे रिलॅक्सेशन असू दे किंवा मन विचलित होणं असू दे किंवा झोप लागणं असू दे किंवा दुसरे कुठलेही निगेटिव्ह विचार असू दे, हे फक्त टेम्पररली सप्रेस केले जातात किंवा दाबले जातात ह्या मादक पदार्थामुळे. आणि असं नाही की फक्त पॉझिटिव्ह इफेक्ट्स मादक पदार्थमुळे होतात. ज्या व्यक्ती मादक पदार्थ किंवा ज्या जी मुलं मादक पदार्थ घेतात त्यांच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण भरपूर प्रमाणात जास्त असते. ते इतकं कधी कधी न विचार करता वागतात त्या मादक पदार्थांच्या इन्फ्लुएन्समध्ये की रॅश ड्रायव्हिंग करतात, आत्महत्येसारखे प्रकार करतात किंवा दुसऱ्यांना मारणं, जीव घेणे प्रकार तेही होतात. ह्याच्यामुळे मानसिक आजार, सिरियस मानसिक, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया आणि मूड डिसऑर्डर म्हणतो, तेही वाढतात मादक पदार्थ घेतल्यामुळे. त्यामुळे पॉझिटिव्ह इफेक्ट्स थोडेफार असले तरी त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स इतके आहेत की त्यामुळे त्याला आधी पहिल्यापासूनच नाही म्हणणं हेच योग्य पाऊल आहे.
1: बरोबर. महिलांच्या बद्दल विचारेन सर, महिलांवरती अनेक जबाबदाऱ्या असतात, मग घर असेल किंवा ऑफिस, आपलं इतर जबाबदाऱ्याही, तर या सगळ्यांचाही त्यांच्या मनावरती काही मानसिक परिणाम असा होतो का?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. आणखी एक, सामाजिक संरचना भारतातली आपल्या आजूबाजूची इतकी बदललेली आहे की जी महिला संयुक्त कुटुंब पद्धतीत राहत होती आणि थोडीशी जबाबदारी होती, मुलांची जबाबदारी विभागून गेली जात होती, आजकाल तुम्ही बघाल की विभक्त पद्धतीमुळे महिला तिला काम करावं लागतंय, घराबाहेर जावं लागतंय आणि घरची जबाबदारी सांभाळावी लागते, मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे कुठे ना कुठे हे अतिशय भरपूर प्रमाणात दडपण तिच्यावर येत आहे आणि त्याचा सगळा इफेक्ट मानसिक आरोग्यावर होत आहे. मग ह्यात जर कुटुंबाची मदत नाही मिळाली, जर जोडीदाराची मदत नाही मिळाली, तर मग त्याचं पर्यवसन कुठे ना कुठे चिडचिडपणा, डिप्रेशन, नैराश्य आणि कामावरही होते आणि त्याचा इफेक्ट आणि मुलांच्या देखभालीवरही होतो. आणि जर अशा परिस्थितीत जर महिलेला मदत नाही मिळाली किंवा तिची लक्षणं आपण लवकरच ओळखून मदत नाही केली, तर मग अतिशय तीव्र प्रमाणात हे इफेक्ट्स आपल्याला जाणून येतात. आणि मग सगळ्यांनाच माहित आहे की सुसाईड सारखा प्रकार हा महिलांच्या मध्येही भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आजकाल, डिप्रेशनही भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे भरपूर कारण आहेत की आजकाल महिलांना जितकं सपोर्ट मिळावं किंवा जितकी मदत मिळावी. आजकाल काय होतंय की झोप लागत नाही, डोकं दुखतंय किंवा मला बरं नाही वाटत किंवा नैराश्य येते, चिंता वाटते, असं म्हटलं तर महिलांनी म्हटलं तर घरचे काय म्हणतात, काय नाही आहे, जास्त विचार करू नको किंवा जरा झोपून उठ बरं वाट, हा किंवा का, किंवा काहीतरी असं सजेस्ट करतात ज्याच्यामुळे आपल्याला जास्त काही मदत होतच नाही. तर त्यांना ऐकून घेणं की त्यांची किती ओढाताण होते, त्यांना कसं वाटते, त्याचबरोबर कोण कसं काही मदत करू शकतं, ते ऐकून घेणं आणि त्यांना सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. आजकालच्या जीवनामध्ये तर ऐकून घेणं हे खूप महत्वाचं बनून गेलंय आणि ते ऐकूनच कोण घेत नाही आहे सध्या अशी परिस्थिती आहे. पुरुषांच्या बद्दलचा पण एक प्रश्न आहे सर. पुरुष शक्यतो जास्त म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत किंवा काही गोष्टी म्हणजे डिस्कस करत नाहीत, असं मनातच ठेवतात, तर अशा गोष्टींचाही त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो का?
0: होय होय, नक्की. पुरुषांना भरपूर प्रमाणात असं बघितलं जाते की पुरुष म्हणजे त्याला सोचावंच लागेल, सगळी जरा जबाबदारी त्याला उचलावीच लागेल, पुरुष म्हणजे रडू शकत नाही,
1: हो ना,
0: किंवा पुरुष म्हणजे स्ट्रॉंग असायला पाहिजे,
1: बरोबर,
0: किंवा काही झालं तरी तो पुढे थांबायला पाहिजे आणि सगळ्यांना मदत केली पाहिजे किंवा सांभाळायला पाहिजे.
1: बरोबर.
0: मग इतकी सारी डोक्यावर जबाबदारी असताना जर पुरुषाला मानसिक आजार झाला किंवा डिप्रेशन सारखा प्रकार झाला जो अनुवंशिक असू शकतो आणि ह्या वेळेत जर त्याला आपण मदत नाही केलं किंवा समजून नाही घेतलं तर मग मदत कशी करणार आणि त्यातून तो कसा पुढे येणार? त्यामुळे कुठे ना कुठे पुरुषांना जसं डिस्कस करणं म्हणतो आपण की आपल्या मनातले विचार ज्यांचे जे मित्र असू शकतात त्यांच्याशी कधी कधी ते शेअर करतात, पण तिथे ते ऐकून घेणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ते महत्वाचं असते. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक कामाच्या ठिकाणी काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट अशा प्रकारची संरचना वाढत चालली आहे. ॲटलिस्ट कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा सॉफ्टवेअर आणि आय टी वर्ल्ड जे आहे तिथं प्रत्येक कंपनीला अटॅच्ड काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट असतात. तिथे हे पुरुष जाऊन आपले विचार व्यक्त करू शकतात आणि ही मानसिक आजाराची लक्षणं आहेत का हे ओळखू शकतात. त्यामुळे आपली जी सामाजिक पद्धती आहे की अशी फार ओपन नाही आहे की जिथे पुरुष अगदी ओपनली सांगू शकतात की हा मला दुःख वाटते किंवा मला चिंता वाटते किंवा मला हे जमणार नाही किंवा हे माझ्या हातून होणार नाही किंवा फार ताण वाटतोय असं हे सांगणं पुरुषाला फार मुश्किल जाते सगळ्यांच्या समोर फॅमिली समोर असू दे किंवा. त्यामुळे हे विषय ओपनली डिस्कस केले पाहिजेत आणि जर असे काही विचार येत असतील किंवा ताण वाटत असेल तर इट्स ओके. त्याला आपण म्हणतो की ठीक आहे हे कॉमनली होते सगळ्यांना कॉमनली असं होऊ शकते तर ते ऍक्सेप्ट करणे ही महत्वाचं आहे. ही हे बदलत चाललंय. आपण बघतो की नवीन जनरेशनमध्ये जी आजकाल हायस्कूलमध्ये आहेत किंवा कॉलेजमध्ये मुलं आहेत ती ओपन होत चालली आहे. ती ओपन होतात आजकाल एआयच्या मार्फत किंवा चॅट जीपीटीच्या मार्फत किंवा बाकी गुगलच्या मार्फत वगैरे आपले विचार ओळखतात की काय चाललंय माझ्या मनात आणि मग मदतीला पुढे होतात. त्यामुळे ही संकल्पना जरा बदलत चालली आहे पण त्याला अजूनही थोडा वेळ लागेल.
1: एकंदरीत सर मग मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप योग्य आहार आणि व्यायाम हे किती महत्वाचं आहे.
0: नाही ही तीन मूलभूत पाया जसं म्हणतो आपण चांगली झोप आहार योग्य दिनचर्या ज्याच्यामध्ये आपले एक्सरसाइज असू दे वॉकिंग असू दे किंवा योगासनासारखे प्रकार किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा ज्या व्यक्तीला डान्स वगैरे आवडतो ज्याच्याने आपली शारीरिक हालचाल झाली पाहिजे तर हे तीन मूलभूत प्रकार तरी फार महत्वाचे आहेतच. आजकाल आपलं जेवण्याची पद्धत आपण जे काही जेतो ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल ॲडिटिव्स केमिकल्स फर्टिलायझर्स ह्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याचाही इफेक्ट कुठेतरी मानसिक आरोग्यावर होतो. झोप कमी होत चालली आहे त्याचं एक मुख्य कारण म्हणजे फोन आणि स्क्रीनचा अतिरेक त्याचबरोबर तणाव चांगलं जेवण चांगली झोप आणखी फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्या तीन गोष्टीमध्ये काही आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही जर आपलं मानसिक आरोग्य बरोबर ठेवावं लागेल.
1: त्यासोबत सर मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन याचाही काही उपयोग होऊ शकतो का.
0: भरपूर प्रमाणात होतो आणि भरपूर लोकांना ही सवय असते आणि सायंटिफिकली ते प्रूव्ह झालेलं आहे की प्राणायामासारखे प्रकार सुदर्शन क्रियासारखे प्रकार त्याचबरोबर रिलॅक्सेशन कुठल्याही पद्धतीने किंवा एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी असू दे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ताण कमी होण्यासाठी डिप्रेशन कमी होण्यासाठी झोप रेग्युलर होण्यासाठी मन नियंत्रित असण्यासाठी भरपूर प्रमाणात त्याच्याने मदत होते.
1: या सगळ्यामध्ये सर एखाद्याला मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत तर त्यांनी सायकोलॉजिस्टकडे कधी जावं.
0: आणखी एक महत्वाचा प्रश्न भरपूर प्रमाणात काय होते की ज्या वेळेला लोक स्वतः ओळखतात की मला ही मानसिक अनारोग्याची लक्षणं आहेत मग कधी कधी ते घाबरतात की ही लक्षणं असणं म्हणजे वेड लागलं की काय किंवा मी वीक आहे की काय म्हणजे मी इतका स्ट्रॉंग नाही की ज्याच्यामुळे मला हे होते किंवा कधी कधी ह्याच्यामध्ये पास्ट लाईफमध्ये मी काही चुका केलेल्या त्याच्यामुळे होते की काय त्याचबरोबर कधी कधी लोकांनाही चुकीच्या माहितीमुळे योग्य दिशा मिळत नाही आणि मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात ऐकून न घेता त्यांना योगा कर वॉकिंगला जा किंवा नीट झोप किंवा फक्त काही जेवणात बदल कर किंवा त्यांना माहीत असलेले इकडचे तिकडचे काही ट्रीटमेंट वगैरे ते सल्ले देतात. त्यांचा उद्देश चांगलाच असतो पण त्याच्याने कधी कधी फार काही मदत होत नाही किंवा फार वेगळा बदल होत नाही. त्यावेळेला ओळखून घ्यावं लागेल की ही लक्षणं जर कंटिन्युअस सातत्याने एक दोन आठवडे कंटिन्युअस असतील तर प्रोफेशनल्स किंवा प्रोफेशनल्स ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट असतात सायकॅट्रिस्ट असतात त्याचबरोबर आपले इवन फिजिशियन डॉक्टर आपले घराजवळचे डॉक्टर असतात त्यांनी जाऊन आपण ह्या गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचं निदान होणं लवकरात लवकर इतकंच महत्वाचं असेल. लवकरच निदान झालं तर ट्रीटमेंटही लवकर सुरू होते आणि आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो. भरपूर काळ्यात काढला की त्याचे कॉम्प्लिकेशन्स मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम अवॉइड करण्यासाठी लवकरात लवकर सायकोलॉजिस्ट असू देत सायकॅट्रिस्ट जे रोगतज्ञ आहेत त्यांच्याकडे जाणं बोलणं आणि समजून घेणं की काय चाललंय हे लवकरात लवकर करणं गरजेचं असतं.
1: रोजच्या रुटीनमध्ये मानसिक आरोग्य आपलं नीट ठेवण्यासाठी कोणत्या अशा सवयी आहेत ज्या आपण लावून घेतल्या पाहिजे.
0: तीन मूलभूत गोष्टी आपण पहिल्यांदा बघितल्या की जेवण आपलं संतुलित असणं 7-8 तासाची झोप रात्री बरोबर असणं, त्याचबरोबर एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्स, डान्स ह्यासारखे, ह्या 3 मूलभूत गोष्टी. त्याचबरोबर फोनचा अतिरेक टाळणं. कामासाठी ठीक आहे थोड्या प्रमाणात होतं, पण सोशल मीडिया, गेमिंग हे अवॉइड करणं आणि मॅक्झिमम 1-1.5 तास दिवसात युज करणं. त्याचबरोबर मादक द्रव्य अवॉइड करणं, की त्याच्यामुळेही मानसिक आरोग्य बिघडत चालते. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांशी कनेक्टेड असणं. शाळेत असेल तर फ्रेंड्स बनवणं, मुलांशी कनेक्टेड असणं, कामात असेल तर तिथल्या लोकांशी बोलणं, हसणं, खेळणं, कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह राहणं. त्याचबरोबर कौटुंबिक आणि फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह राहणं, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं, तेही फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहू तर भरपूर प्रमाणात आपलं मानसिक आरोग्य ठीकठाक राहू शकतं. इतकं करूनही ज्या लोकांना अनुवांशिक सेन्सिटिव्हिटी असते त्यांना आजार येऊ शकतो. मग त्यावेळेला आपल्याला तज्ज्ञांची मदत घेऊन, ते काही औषधोपचार आहेत, मेडिसिन्स आहेत, किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, त्याही आपण कराव्या लागतात.
1: बरोबर. तुम्ही एकटे नाहीत, हा जो संदेश आहे तो मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे?
0: भरपूर लोकांना ज्या वेळेला मानसिक आरोग्याची लक्षणं त्यांना दिसून येतात, त्यामुळे विचित्र वाटू लागतं. त्यांना वाटतं की मी जगापासून फार वेगळाच आहे आणि ह्यामुळे माझं जीवन संपेल किंवा पुढे मी काही करू शकणार नाही, असं एक नैराश्य येऊन जात. आणि ह्या वेळेत कुटुंबानं त्यांना साथ देणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, समाधान करणं, वेळ देणं, सल्ला नाही देणं, फक्त वेळ देऊन ऐकून घेणं. सल्ला देणं काय होते की सल्ला दिल्यामुळे पुन्हा आणखी मग ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. त्यामुळे फक्त ऐकून घेणं, समजून घेणं की लागेल तेव्हा मी असेन, तुझ्याजवळ बसेन किंवा तुझं ऐकून घेईन, किंवा आपण फक्त तुला जे आवडेल ते गोष्टी बोलू शकतो किंवा हवं तिथं मदत करू शकतो, तर ही अवेलेबिलिटी आणि प्रेझेन्स विल इंडिकेट, म्हणजे त्याच्यामुळे एक संदेश जातो त्या व्यक्तीपर्यंत की तू एकटा नाही आहेस, किंवा काही लागलं तर हा मित्र किंवा ही व्यक्ती किंवा ही कामातली व्यक्ती किंवा घरातली व्यक्ती असू दे, त्या कधीही मी जाऊन बोलू शकतो किंवा बसू शकतो ज्याच्यामुळे मला बरं वाटेल. आणि लोनलीनेस, आणि लोनलीनेस हा एक प्रकार अतिशय कॉमन होत चालला आहे वयस्क व्यक्तीमध्ये. मुलं दूर जात आहेत, वयस्क व्यक्ती लोनली फील करत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठं त्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत की कनेक्टेड राहणं आजूबाजूच्या व्यक्तीशी, असलेल्या घराजवळच्या संस्थामध्ये, देवळामध्ये वेळ व्यतीत करणं, एकमेकांना भेटणं. तर त्याच्यामुळे कनेक्टेड राहणं हे महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे की एकटा नाही आहे हे त्यांना पटवून देऊ शकतो.
1: हा होता आजचा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूपे आप ट्यून है, और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज
2: अबाउट जम्मू एंड कश्मीर. And IMD forecasts heavy rainfall over Bihar, Karnataka, Himachal Pradesh and Jammu and Kashmir today. Delhi police has made extensive security arrangements in the New Delhi area to ensure public safety in view of the call for protest at Jantar Mantar by the CJP today. Police personnel are deployed at multiple checkpoints in New Delhi district. Talking to media, Deputy Commissioner of Delhi Police Kumar Abhishek said extensive arrangements have been made to ensure public order is not disrupted in the area. He said preventive checks have been implemented in the New Delhi area. The DCP also informed that some individuals have been detained who were planning to participate in today's protest.
3: In New Delhi, in view of the protest that has been declared today, there has been a preventive check. There are female staff here and we are checking all the vehicles. To ensure that there is no disruption to the peace process, we have made all the necessary arrangements. Some people have been detained here who are going to participate in today's demonstration.
2: Meanwhile, Deputy Commissioner of Delhi Traffic Police Vikas Kumar said they are facilitating commuters to take alternate routes as traffic is regulated in the New Delhi area. He added that traffic police personnel are also guiding people. Meanwhile, due to security reasons, the entry and exit at 45 metro stations will remain closed till 6 this evening. These include Janpath, Patel Chowk, Central Secretariat, Lok Kalyan Marg, Rajiv Chowk, New Delhi, Seva Tirth and Mandi House. Interchange facility will remain available at all the concerned metro stations except New Delhi Metro Station. Namo Bharat train services between Saraikale Khan and New Ashok Nagar Namo Bharat stations in Delhi will also remain closed till 10 p.m. today. During this period, Namo Bharat train services between Anand Vihar station in Delhi and Modipuram station in Uttar Pradesh will continue to operate as per schedule. Indian Railways has cancelled several trains arriving at New Delhi Tilak Bridge and Hazrat Nizamuddin Railway stations between 4 a.m. and 2 p.m. today. According to the railways, all mail and express trains departing from their originating stations after 2 p.m. yesterday and scheduled to arrive at New Delhi and Hazrat Nizamuddin stations between 4 a.m. and 2 p.m. today.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: नमस्कार. केएलई वेणुध्वनी एफ एम रेडिओच्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी सानिका धामणेकर, केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाची विद्यार्थिनी आहे. आज 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकांच्या आयुष्याशी संबंधित विषयावर संवाद साधण्याची मला संधी मिळत आहे. तो विषय म्हणजे मानसिक आरोग्य आणि त्याविषयीची जागरूकता. 10 ऑक्टोबर हा दिवस जगभरात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे अर्थात जागतिक

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बैग से करेंगे सबका स्वागत।
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय. मानसिक आरोग्य आपलं कसं जपावं, काय प्रॉब्लेम्स होतात आणि मानसिक आरोग्याची काळजी करणं किती गरजेचं आहे या संदर्भात आपण आजच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: आज आपण जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलणार आहोत सर. तर सर्वात आधी मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि शारीरिक आरोग्या इतकंच मानसिक आरोग्याला महत्व देणं गरजेचं आहे का?
1: होय. तर जेव्हा आपल्याला ताप येतो, डोकेदुखी होते, पोट बिघडतं किंवा अंगदुखी होते, तर आपण साहजिकच डॉक्टरांच्या जवळ जातो आणि त्याच्याबद्दल औषधोपचार करतो. पण ज्या वेळेला आपला तणाव वाढतो, चिंता वाढते, झोप लागत नाही किंवा भूक भरपूर लागत नाही, नैराश्य वाढतं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी वगैरे कधी कधी मादक वस्तूंचा वापर करणं, स्मोकिंग करणं, ह्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल की मनाचे विकारही वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येऊ शकतात आणि त्याची लक्षणंही वेगळी असतात. आणि ह्या मानसिक आरोग्याबद्दल नुसतं मानसिक आजार नसणं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मानसिक आजार म्हटलं की लोकांच्या मध्ये काही गैरसमजुती असतात की मानसिक आजार म्हणजे फक्त वेळ लागणं की काय, म्हणजे नुसतं चिंता झाली, झोप लागली नाही तरी मला वेळ लागत आहे की काय, अशा भावना आणि चुकीच्या समजुती लोकांच्या मध्ये दिसू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नव्हे असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर आपली मानसिक स्थिती आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला आनंदी राहण्यासाठी, आणखी आपण जे दैनंदिन काम करतो त्याची उन्नती होण्यासाठी आपल्याला मदत करत आहे का? आणि अशी जर परिस्थिती असेल तर आपण सांगू शकतो की एखादी व्यक्ती मानसिक आरोग्य आहे आणि मानसिक आजार नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला तणाव वाढतात, चिंता वाढते, नैराश्य वाढतो किंवा चुकीच्या कल्पना डोक्यात येतात किंवा ज्या वेळेला सत्यापासून कल्पनेच्या दुनियेत आपण जाऊ लागतो त्यावेळेला आपण समजू शकतो की मानसिक आजार आपल्याला झालेला आहे.
0: मग आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण वाढण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत?
1: जग बदलत चाललेलं आहे, त्याचबरोबर कौटुंबिक संरचना, सामाजिक संरचना ही सुद्धा बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण आधी राहायचो, संयुक्त कुटुंब पद्धती, ती बदललेली आहे. आजकाल 2-2.5 वर्षातच मुलं शाळेला जाऊ लागतात, अभ्यासाचा ताण वाढत चाललेला आहे.

0: त्याचबरोबर एकत्र राहणं, मित्रमैत्रिणी करून घेणं, वेळेत दुसऱ्या मुलांशी दुसऱ्या लोकांशी संवाद साधणं हा प्रकार कमी होत चाललेला आहे. त्याचबरोबर फोन, टीव्ही, स्क्रीन्स याचा वापर जास्त चाललेला आहे. त्याचबरोबर एक कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड निर्माण झालेला आहे, म्हणजे स्पर्धा भरपूर चाललेली आहे सोशल मीडियावर, त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनात की तू पुढे की मी पुढे. त्याच्यामुळे ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमुळे कुठेतरी आपलं मानसिक स्वास्थ्य पाठीमागे राहून जातं आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर व्हायला सुरू करतो. अर्थातच अनुवांशिक कारणं आहेत, म्हणजे अनुवांशिक कारणं, फॅमिली म्हणजे फॅमिली हिस्ट्री असणं की घरात डिप्रेशन किंवा मानसिक आजारांचे प्रकार असतात, पण ते अनुवांशिकता एका बाजूला, त्याचबरोबर आपली दैनंदिन जी संरचना बदलत चाललेली आहे दिवसेंदिवस, त्यामुळे आपण विभक्त होत चाललोय, मादक द्रव्यांचा वापर जास्त होत चाललाय, फोन, टीव्ही, स्क्रीनचा वापर जास्त होत चाललाय, लोकांशी संवाद कमी होत चालले, त्याचबरोबर जीव आपली जेवणाची पद्धत किंवा जे काही आपण खातोय, जितकं झोपतोय, त्या सगळे बदल हे कारणीभूत आहेत की आजकाल आपल्याला मानसिक आजार हे जास्त प्रमाणात दिसून येतात.
1: मग आता आपण बघतोच की स्ट्रेसही खूप वाढलाय, त्याचाही लेवल खूप वाढलेला आहे. मग स्ट्रेस आणि मेंटल हेल्थ प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय फरक आहे?
0: माणूस जन्माला आला की स्ट्रेस हे असणारच, आणि स्ट्रेस आम्ही कसं म्हणतो की स्ट्रेस हा एक नॉर्मल प्रकार आहे, तणाव असणं हा एक नॉर्मल प्रकार आहे, पण मर्यादेत असणं तो बरोबर, त्याला आपण नॉर्मल म्हणू शकतो. आता उद्यमाला, नोकरीला काही महत्वाची कामं ओरकवायची आहेत किंवा एक्झाम आहे त्याच्यासाठी मला अभ्यास संपवायचा आहे, त्याचबरोबर आणखी अशी काही कामं आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आले आहेत, मग अशा परिस्थितीत साहजिकच आहे की आपला तणाव वाढतो. तणाव म्हणजे स्ट्रेस, तणाव वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं चलबिचल वाटते किंवा थोडं झोपेत डिफिकल्टी होते किंवा कधी कधी जेवणाकडे लक्ष लागत नाही किंवा आपल्या कामाकडे लक्ष लागत नाही. तर हे अगदी सौम्य प्रमाणात असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामांना अडथळा निर्माण होत नसेल तर आपण म्हणू शकतो की ते नॉर्मल स्ट्रेस आहे. पण जर हे फार काळ टिकत असेल, त्याच्यामुळे आपल्याला इतकं अस्वस्थ वाटत असेल की मग बसणं, उठणं, झोपणंही फार मुश्किल होत असेल आणि हे दिवसेंदिवस असंच चालू राहत असेल आणि त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं पण अडकून पडत असतील, तर तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे मर्यादेपेक्षा जास्त जर स्ट्रेस, लक्षणं तीच राहणार पण त्याचं प्रमाण वाढलेलं असणार, प्रमाण इतकं वाढलेलं असेल की त्याच्यामुळे आपली दैनंदिन कामं अडकून पडणार आणि आपलं एक नॉर्मल जे आपण जीवन जगतोय ते आपल्याला कुठेतरी बदलल्यासारखं वाटलं. मग मर्यादेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त ही लक्षणं दिसून येतात तेव्हा आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला मानसिक आजार किंवा ज्याला आपण अँग्झायटी डिसऑर्डर म्हणू शकतो किंवा डिप्रेशन म्हणू शकतो किंवा ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणू शकतो, अशा स्ट्रेसमुळे निर्माण होणारी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आपल्याला दिसू शकतात.
1: मग एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे किंवा तो मानसिक तणावाखाली आहे हे आपण कसं ओळखू शकतो, काही लक्षणं आपण सांगू शकू काय?
0: होय, अगदी एक वर्षाच्या मुलापासून अगदी 100 असणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजाराने त्रस्त होऊ शकतात. मग वेगवेगळ्या वयाप्रमाणे वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. त्यातली महत्वाची म्हणजे वागणुकीत बदल झालाय. जी व्यक्ती आधी हसत खेळत राहायची ती आजकाल अतिशय डल वाटते, सौम्य वाटते. झोपेत बदल झालाय, कमी झोपणं किंवा जास्त झोपणं, भूक कमी लागते, जेवण कमी झाले, वजन कमी होते. किंवा आजकाल जी व्यक्ती सिगरेट, तंबाखू, दारू किंवा बाकीच्या व्यसनाकडे जास्त वळत चालली आहे किंवा जास्त वापर करते दिवसेंदिवस, त्याचबरोबर चिडचिड करते, त्याचबरोबर जी तीव्र मानसिक अनारोग्य आहेत ज्याला आपण स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर म्हणतो, त्याच्यामुळे व्यक्तीचं जे काही सत्य आहे त्याच्यापासून दूर जाऊन काल्पनिक विश्वात ते वावरतात असं वाटतं. म्हणजे त्यांना भास होणं की कुणीतरी माझ्या मागे लागले किंवा कुणी मला मारून टाकेल किंवा विनाकारण संशय निर्माण होणं, म्हणजे नवऱ्यावर किंवा बायकोवर विनाकारण संशय निर्माण होणं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे भास होणं, तर हाही एक तीव्र मानसिक आजारचा प्रकार आहे. तर ही लक्षणं सामान्यतः वेगवेगळ्या वयानुसार आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे प्रत्येक वयात ही लक्षणं वेगळी असू शकतात.
0: अगदी बरोबर.
1: मग सर, सतत चिंता करणं म्हणा किंवा चिडचिड होणे किंवा झोप न लागणे ही जशी तुम्ही आता सांगितलीत, मग ती मानसिक तणावाची लक्षणं असू शकतात का?
0: होय, अगदी अगदी. आणि ही मानसिक तणावाची लक्षणं अगदी नॉर्मली आपल्याला दिसून येतात. जसं मी सांगितलं, एक्झामच्या वेळेला, काही महत्वाच्या कामांच्या वेळेला किंवा काही बिघडलंय घरात, कुणी आपल्यापासून दूर गेलंय किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडतात तेव्हाही ही लक्षणं दिसून येतात. तणाव वाढतो, झोप लागत नाही, चिडचिड होते, पण ते आपल्याला ओळखावं लागेल की प्रमाणात.

0: सोल्युशन म्हणू शकत नाही. काहीतरी बिघडलं, काहीतरी आवडलं नाही, मनाविरुद्ध घटना घडली तर एक दोन दिवस आपण दुखी राहू शकतो. पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये मराठीमध्ये नैराश्य म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामध्ये ऍटलीस्ट दोन आठवड्यापेक्षा जास्त जर मन अगदी नैराश्य असेल, कुठल्याही कामात रस येत नसेल, असलेली कामं आपली राहून जात असेल, जर मुलं असतील तर शाळेला जाणं बंद होतं, अडल्ट असतील तर कामाला जाणं बंद होतं, त्याच्याबरोबर अतिशय निगेटिव्ह विचार आहे ना, म्हणजे माझ्या जीवनात राहून काही उपयोगच नाही आता, किंवा मला कुणीही मदत करू शकत नाही, किंवा अगदी मला जीवनात पुढे अंधकारच दिसतोय, अशा प्रकारची, किंवा ज्याला गिल्ट फिलिंग्स म्हणतो, मागच्या झालेल्या घटना किंवा त्या विचार सारख्या मनात येणं आणि त्यांना स्वतःलाच दोष देणं, तर अशी मनस्थिती जेव्हा निर्माण होते, आणि मी भरपूर लक्षणं सांगितली, ह्यातली ऍटलीस्ट आपल्याला 3 ते 4 लक्षणं कंटिन्युअस 2 आठवडे दिसून यायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला डिप्रेशन किंवा नैराश्य असं मानसिक आजार म्हणू शकतो. नॉर्मली जे आपण भोगतो सोसतो दिवसेंदिवस, अर्ध्या दिवसासाठी, 1-2 तासासाठी मन निराश होतं, पण आपण त्यातून पुन्हा बरे होतो, ते नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणू शकत नाही, त्याला लो मूड, डिप्रेस्ड मूड म्हणू शकतो, पण डिप्रेशन हा एक मानसिक आजार.
1: अच्छा. एन्झायटी किंवा सततची भीती यांचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो?
0: एन्झायटी हा सगळ्यात कॉमन प्रकार, जर तुम्ही मानसिक आजार बघितले तर त्यातला सगळ्यात कॉमन प्रकार हा एन्झायटी किंवा आतंक किंवा ज्याला आपण तणाव असं म्हणू शकतो, अगदी 20-30% प्रमाणात हा असू शकतो. 100% जर मानसिक आरोग्य अनारोग्य असतील तर 20-30% हा एन्झायटी डिसऑर्डर. मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची चिंता असू शकतात. आता सामान्यतः सकाळी उठल्यानंतर मी अगदी लहान सहान गोष्टीमुळे चिंता, आणि त्याच्यामुळे आपली छाती धडधडणं, हातपाय कापणं, त्याचबरोबर करणाऱ्या गोष्टी बरोबर होतील की नाही, बरोबर वेळेत पोहोचेन की नाही, मी बरोबर काम होईल की नाही, कुणाकडून ओरडून घ्यावं लागेल की काय, पुढं कसं होणार, हे चिंता ज्याला म्हणतो आपण, चिंता नॉर्मली चिंता असते, पण आपण मन आपलं विचलित करू शकतो त्याच्याने आणि आपल्या कामावर लक्ष देऊ शकतो. पण ही चिंता जर सतत होत असेल, कंटिन्युअस होत असेल, मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन कामावर भरपूर प्रकारात परिणाम पडतो. असलेलं काम पूर्ण होत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपण कामात करू शकत नाही, विसरल्यासारखं होतं, चांगली ठेवलेल्या गोष्टी, चाव्या, पिशवी, सामान वगैरे आपण विसरून जातो, की आज काय इम्पॉर्टंट असलेल्या अपॉइंटमेंट विसरून जातो, आणि इतका तणाव असतो की एका जागी स्वस्थ बसणेही होत नाही, त्याचबरोबर झोप लागत नाही आपल्याला किंवा भूक लागत नाही नीट, आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा आजूबाजूच्या लोकांनाही ते समजून येते की ही व्यक्ती तणावात आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले आहेत, आणि हा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या स्वतःच्या आरोग्यावर, फिजिकल हेल्थ म्हणतो आपण मेडिकल, मग त्याच्यामुळे बीपी शुगर वाढणं, त्याचबरोबर ओव्हर इटिंग कधीतरी त्याच्यामुळे होतंय, त्याच्यामुळे वजन भरपूर वाढणं आणि ओबेसिटी ज्याला म्हणतो तसे प्रकार निर्माण होणं, त्याचबरोबर आपल्या लैंगिक म्हणजे सेक्शुअल लाईफ ज्याला म्हणतो लैंगिक जीवनावरही त्याचा परिणाम होतो, त्याचबरोबर आपलं जे काही परफॉर्मन्स आहे अकॅडमिक किंवा आपलं कामात जे काही परफॉर्मन्स आहे ते कमी होतं, असे अगदी 360 degree म्हणजे 360 degree भरपूर दुष्परिणाम आपल्या जीवनात आणि आपल्या आजूबाजूंच्यावरही ते होतात.
1: सोशल मीडियाचा आता वापर खूप होतोय सर, तर सोशल मीडिया असेल किंवा आपलं स्क्रीन टाइम असेल, तर याचाही मानसिक आरोग्यावरती असा काही परिणाम होतो का?
0: भरपूर परिणाम होतो, आणि हे मी सांगत नाहीये, पण भरपूर सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, आणि त्यातून काय निष्पन्न झालंय की जर आपला सोशल मीडियाचा यूज, एस्पेशली यंग पीपल म्हणजे 14 वर्षानंतरचे ते अगदी 25-30 वर्षापर्यंत, जर ह्यांच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशी जर दिवसातून 1.5 तासापेक्षा जास्त असेल, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होते हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. मग डिप्रेशनचं प्रमाण वाढणं, सुसाइडलचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण वाढणं, एन्झायटी डिसऑर्डर ज्याला आपण चिंतेचं प्रमाण वाढणं, झोप न येणं, कॉन्सन्ट्रेशन मेमरी प्रॉब्लेम वाढणं, चिडचिड होणं, अग्रेसिव्ह होणं, त्याच्याबरोबर व्हायलंट बिहेवियर म्हणजे घरात तोडफोड, लोकांच्यावर हात उचलणं, घरातल्यांच्यावर हात उचलणं, अशा प्रकारचे, त्याच्याबरोबरच अगदी आजकाल यंग पीपल तेवढंच नाही पण अगदी वयस्क व्यक्तींनाही मोबाईल फोनचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर करावा हे आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. त्यामुळे जे काही आपण बघतो की वयस्क व्यक्तींना ह्याच्यामध्ये टार्गेट केलं जातं, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार होतात, हे तरी होतच होतं, पण अतिरेक आणि अगदी जास्त प्रमाणात म्हणजे दिवसातून 1.5-2 तासापेक्षा जास्त सोशल मीडिया वयस्क व्यक्तींना वापरलं

0: तरी, म्हणजे निद्रानाश होणं, चिडचिड होणं, मेमरी डिस्टर्बन्सेस होणं, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात भरपूर प्रमाणात त्रास होणं, हे अगदी सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि मोबाईलचा अतिरेक नाही होणं हे मानसिक आरोग्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे.
1: शाळेला जाणाऱ्या मुलांबद्दल थोडंसं बोलूया की त्यांना अभ्यासाची चिंता हा कायमच असते आणि त्यांची चिंता बघून पालकांना पण तो तणाव येतो, तर हे कसं मॅनेज करावं पालकांनी?
0: सर्वात महत्त्वाचं की दिवसेंदिवस मुलांच्यावर शैक्षणिक स्ट्रेस इतका वाढत चाललाय, सिलॅबस इतके वाढत चाललंय, इतकं कॉम्पिटिशन वाढत चाललंय, त्याच्याबरोबर नॉर्मल सब्जेक्ट जे आपले 5-6 सब्जेक्ट तर आहेच, त्याच्याबरोबर आणखी 1-4 सब्जेक्ट शाळेकडून ऑफर केले जातात. मग ह्या सगळ्यांचा बोजा हा मुलांच्यावर आणि त्या कोवळ्या मनावर कुठंतरी होत असतोय. आणि हाताची जशी 5 बोटं समान नसतात, तशीच मुलंही त्यांच्या गुणवत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात. थोडी मुलं स्पोर्ट्समध्ये उत्तम असतात, तर थोडी मुलं ड्रॉइंग कलरिंग आर्टमध्ये उत्तम असतात, तर थोडी मुलं अभ्यासामध्ये. तर प्रत्येक पालकांना हे समजून घ्यावं लागेल की माझ्या मुलाची गुणवत्ता किती आहे आणि आपण ती कशी अगदी जेंटली सुधारणा करू शकतो. पण अतिशय प्रेशर करणं किंवा इतकेच मार्क हवे, 90% हवे किंवा इतकंच होणं, हा एक कुठेतरी मनावर दडपण निर्माण करणारा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळेच आजकाल आपल्याला दिसून येते की मुलांच्या मध्येही मानसिक आजार भरपूर वाढलेले आहेत. मग स्ट्रेसमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार, जसं की डिप्रेशन, सुसाइडल थॉट्स, आत्महत्येचे प्रकार वाढणं, गेमिंग आणि फोनकडे जास्त वाढतात मुलं. जेव्हा त्यांना स्ट्रेस होतोय किंवा ज्यांना ताण वाढतोय, त्यावेळेला मग त्यांना फोन, टीव्ही किंवा गेम्स ह्याच्यामधून कुठेतरी समाधान वाटते, मग तिथे वळायला सुरू करतात. त्याचबरोबर मादक द्रव्याकडे वळायला सुरू करतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आजकाल आत्महत्येचे प्रकारही मुलांच्या मध्ये वाढलेले आहेत. तर हे शैक्षणिक आणि बाकीचे स्ट्रेस, हे पालकांनी मुलांची गुणवत्ता ओळखून त्यांना प्रोत्साहन करणं महत्वाचं आहे. की अगदी 50% असणाऱ्या मुलाची गुणवत्ता वेगळी, त्याचे इंटरेस्ट वेगळे, कुठल्या विषयात तो तरबेज होणार ती बाब वेगळी,
1: बरोबर.
0: त्याचबरोबर 90% घेणाऱ्या मुलाची वेगवेगळ्या विषयात कमजोरी असणार आणि अभ्यासात तो चांगलं करणार. तर हे ओळखून मूल जितक्या कुठल्या विषयात कुठल्या भागात तरबेज आहे त्या विषयात त्याला प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे. आणि नाही की इतकेच मार्क्स येणं, इतकंच व्हायला पाहिजे किंवा असा प्रेशर पालकांच्याकडून असणं हे हानिकारक.
1: मग जसं तुम्ही म्हटलं की मुलांना जर असं ताणतणाव आल्यानंतर किंवा स्ट्रेस आल्यानंतर ती गेम वगैरे खेळू शकतात किंवा सोशल मीडिया यूज करू शकतात, पण आम्ही असं समजून घेतो की बहुतेक ते रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ गेम वगैरे खेळतायत किंवा फोनचा उपयोग करतायत, तर तो डिफरन्स आपण कसा एक्सप्लेन करू?
0: ज्या वेळेला मर्यादित वेळ आहेत, 15-20 मिनिटं मुलं खेळतात, अर्धा तास खेळतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते बंद करण्याचा प्रयत्न करता आणि जेव्हा त्यांची चिडचिड वाढायला सुरू होते आणि त्याच्यामुळे मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागते किंवा बाहेर खेळायला जाण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं किंवा त्याचा इतका अतिरेक होतो की मग फोन वगैरे नसल्यामुळे मुलं अग्रेसिव्ह व्हायलेंट व्हायला लागतात,
1: बरोबर,
0: घरात आरडाओरड किंवा मारणं फेकणं अशा प्रकार व्हायला लागतात, त्यावेळेला ही अतिशय डेंजरस साइन्स आहे. आणि ते रिलॅक्सेशन पासून ऍडिक्शन कडे कधी वळतात हे पालकांनाही समजून येणार नाही,
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच मर्यादा असणे फार महत्वाचं आहे की काय करू शकतो. व्हायलेंट गेम्स आणि मल्टीप्लेअर गेम्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ऑनलाईन आजकाल मुलं ऑनलाईन गेम्स खेळतात, फ्री फायर, पबजी, ते अतिशय ऍडिक्टिव्ह आहेत आणि ते आधीपासूनच त्याचं आपण कुठे ना कुठेतरी त्याला नाही म्हणायला पाहिजे मुलांच्यासाठी. त्याचबरोबर व्हायलेंट गेम्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये शूटिंग, फायटिंग असे गेम्स असतात, त्याचाही अतिशय नेगेटिव्ह परिणाम मुलांच्या मानसिक वाढीवर होतोय. मग हे दोन प्रकार अगदी आधीपासूनच मुलांना नाही म्हणावेत आणि मर्यादा घालावी की अभ्यास झाला, होमवर्क झालं, तर मग 15-20 मिनिटं किंवा जे काही अर्धा तास आहे ते एज अप्रोप्रिएट कंटेंट, मग अगदी लहान मुलं असतील तर फक्त कार्टून, किंवा त्याचे जरा मोठी असतील तर एज्युकेशनल पर्पजेस किंवा एंटरटेनमेंट पर्पजेस आपण ते वापरू शकतो. पण ह्याच्यावर पालकांचं मॉनिटरिंग असायला पाहिजे की माझं मूल काय बघतंय, किती वेळ बघतंय, काय करतंय, ते त्यांना अगदी माहीत असायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर मर्यादा ही अगदी लहान वयापासूनच असली तर मग पुढे जाऊन त्यांना ऍडिक्शनचा प्रकार होणार.
1: आणखीन एक डाऊट विचारेन सर की जेव्हा असे स्ट्रेसमध्ये असतात लोक किंवा मुलंही आता ह्याच्याकडं व्यसनांकडं वळतायत, तर हे व्यसन त्यांना लागतं आणि म्हणजे ते जे मादक पदार्थ ते यूज करत असतील तर त्याच्यानं काय असा फरक त्यांच्या माइंडमध्ये होतो, म्हणजे खरंच रिलॅक्स वाटतं मेंटली की काय नेमकी परिस्थिती असते?
0: नाही, मादक पदार्थ जे हजारो वर्षापासून प्रचलित आहेत त्यांचं एकच काम असतं की माइंड रिलॅक्स करणं, रियालिटी पासून दूर करणं, आणखी बरं वाटणं, हॅपी वाटणं, असलेल्या तणाव चिंता दूर करणं. पण हे फक्त टेम्पररी होतं, काही तासापुरतं होतं, आणि ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट जातो त्यावेळेला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स होते ते दुपटीनं वाढतात.
1: बरोबर.
0: जे विचार, निगेटिव्ह विचार, नैराश्य, झोप न येणं असे जे प्रकार होते ते दुपटीनं वाढतात ज्या वेळेला ह्या मादक पदार्थांचा इफेक्ट काही तासानंतर निघून जातो, आणि त्यामुळे त्या माणसाला वाटते की मी मादक पदार्थ घेत असेल तरच बरं राहणार. त्यामुळे रिलॅक्सेशन असू दे किंवा मन विचलित होणं असू दे किंवा झोप लागणं असू दे किंवा दुसरे कुठलेही निगेटिव्ह विचार असू दे, हे फक्त टेम्पररली सप्रेस केले जातात किंवा दाबले जातात ह्या मादक पदार्थांमुळे. आणि असं नाही की फक्त पॉझिटिव्ह इफेक्ट्स मादक पदार्थमुळे होतात. ज्या व्यक्ती मादक पदार्थ किंवा ज्या जी मुलं मादक पदार्थ घेतात त्यांच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण भरपूर प्रमाणात जास्त असते. ते इतकं कधी कधी न विचार करता वागतात त्या मादक पदार्थांच्या इन्फ्लुएन्समध्ये की रॅश ड्रायव्हिंग करतात, आत्महत्येसारखे प्रकार करतात किंवा दुसऱ्यांना मारणं, जीव घेणे प्रकार तेही होतात. ह्याच्यामुळे मानसिक आजार, सिरियस मानसिक, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया आणि मूड डिसऑर्डर म्हणतो, तेही वाढतात मादक पदार्थ घेतल्यामुळे. त्यामुळे पॉझिटिव्ह इफेक्ट्स थोडेफार असले तरी त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स इतके आहेत की त्यामुळे त्याला आधी पहिल्यापासूनच नाही म्हणणं हेच योग्य पाऊल आहे.
1: बरोबर. महिलांच्या बद्दल विचारेन सर, महिलांवरती अनेक जबाबदाऱ्या असतात, मग घर असेल किंवा ऑफिस, आपलं इतर जबाबदाऱ्याही, तर या सगळ्यांचाही त्यांच्या मनावरती काही मानसिक परिणाम असा होतो का?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. आणखी एक, सामाजिक संरचना भारतातली आपल्या आजूबाजूची इतकी बदललेली आहे की जी महिला संयुक्त कुटुंब पद्धतीत राहत होती आणि थोडीशी जबाबदारी होती, मुलांची जबाबदारी विभागून गेली जात होती, आजकाल तुम्ही बघाल की विभक्त पद्धतीमुळे महिला तिला काम करावं लागतंय, घराबाहेर जावं लागतंय आणि घरची जबाबदारी सांभाळावी लागते, मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे कुठे ना कुठे हे अतिशय भरपूर प्रमाणात दडपण तिच्यावर येत आहे आणि त्याचा सगळा इफेक्ट मानसिक आरोग्यावर होत आहे. मग ह्यात जर कुटुंबाची मदत नाही मिळाली, जर जोडीदाराची मदत नाही मिळाली, तर मग त्याचं पर्यवसन कुठे ना कुठे चिडचिडपणा, डिप्रेशन, नैराश्य आणि कामावरही होते आणि त्याचा इफेक्ट आणि मुलांच्या देखभालीवरही होतो. आणि जर अशा परिस्थितीत जर महिलेला मदत नाही मिळाली किंवा तिची लक्षणं आपण लवकरच ओळखून मदत नाही केली, तर मग अतिशय तीव्र प्रमाणात हे इफेक्ट्स आपल्याला जाणून येतात आणि मग सगळ्यांनाच माहित आहे की सुसाईड सारखा प्रकार हा महिलांच्या मध्येही भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आजकाल, डिप्रेशनही भरपूर वाढलेला आहे. त्यामुळे भरपूर कारणं आहेत की आजकाल महिलांना जितकं सपोर्ट मिळावं किंवा जितकी मदत मिळावी. आजकाल काय होतंय की झोप लागत नाही, डोकं दुखतंय किंवा मला बरं नाही वाटत किंवा नैराश्य येते, चिंता वाटते, असं म्हटलं तर महिलांनी म्हटलं तर घरचे काय म्हणतात, काय नाही आहे, जास्त विचार करू नको किंवा जरा झोपून उठ बरं वाट, हा किंवा का किंवा काहीतरी असं सजेस्ट करतात ज्याच्यामुळे आपल्याला जास्त काही मदत होतच नाही. तर त्यांना ऐकून घेणं की त्यांची किती ओढाताण होते, त्यांना कसं वाटते, त्याचबरोबर कोण कसं काही मदत करू शकतं, तर ते ऐकून घेणं आणि त्यांना सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. आजकालच्या जीवनामध्ये तर ऐकून घेणं हे खूप महत्वाचं बनून गेलंय आणि ते ऐकूनच कोण घेत नाही आहे सध्या. अशी परिस्थिती आहे. पुरुषांच्या बद्दलचा पण एक प्रश्न आहे सर. पुरुष शक्यतो जास्त म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत किंवा काही गोष्टी म्हणजे डिस्कस करत नाहीत, असं मनातच ठेवतात, तर अशा गोष्टींचाही त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो का?
0: होय होय, नक्की. पुरुषांना भरपूर प्रमाणात असं बघितलं जाते की पुरुष म्हणजे त्याला सोचावंच लागेल, सगळी जरा जबाबदारी त्याला उचलावीच लागेल, पुरुष म्हणजे रडू शकत नाही किंवा पुरुष म्हणजे स्ट्रॉंग असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: किंवा काही झालं तरी तो पुढे थांबायला पाहिजे आणि सगळ्यांना मदत केली पाहिजे किंवा सांभाळायला पाहिजे.
1: मग
0: इतकी सारी डोक्यावर जबाबदारी असताना जर पुरुषाला मानसिक आजार झाला किंवा डिप्रेशन सारखा प्रकार झाला जो अनुवंशिक असू शकतो आणि ह्या वेळेत जर त्याला आपण मदत नाही केलं किंवा समजून नाही घेतलं तर मग मदत कशी करणार आणि त्यातून तो कसा पुढे येणार? त्यामुळे कुठे ना कुठे पुरुषांना जस डिस्कस करणं म्हणतो आपण की आपल्या मनातले विचार त्यांचे जे मित्र असू शकतात त्यांच्याशी कधी कधी ते शेअर करतात, पण तिथे ते ऐकून घेणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ते महत्वाचं असते. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक कामाच्या ठिकाणी काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट अशा प्रकारची संरचना वाढत चालली आहे. ॲटलिस्ट कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा सॉफ्टवेअर आणि आय टी वर्ल्ड जे आहे तिथं प्रत्येक कंपनीला अटॅच्ड काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट असतात. तिथे हे पुरुष जाऊन आपले विचार व्यक्त करू शकतात आणि ही मानसिक आजाराची लक्षणं आहेत का हे ओळखू शकतात. त्यामुळे आपली जी सामाजिक पद्धती आहे की अशी फार ओपन नाही आहे की जिथे पुरुष अगदी ओपनली सांगू शकतात की हा मला दुःख वाटते किंवा मला चिंता वाटते किंवा मला हे जमणार नाही किंवा हे माझ्या हातून होणार नाही किंवा फार ताण वाटतोय असं हे सांगणं पुरुषाला फार मुश्किल जाते सगळ्यांच्या समोर फॅमिली समोर असू दे किंवा. त्यामुळे हे विषय ओपनली डिस्कस केले पाहिजेत आणि जर असे काही विचार येत असतील किंवा ताण वाटत असेल तर इट्स ओके. त्याला आपण म्हणतो की ठीक आहे हे कॉमनली होते सगळ्यांना कॉमनली असं होऊ शकते तर ते ऍक्सेप्ट करणे ही महत्वाचं आहे. ही हे बदलत चाललंय. आपण बघतो की नवीन जनरेशनमध्ये जी आजकाल हायस्कूलमध्ये आहेत किंवा कॉलेजमध्ये मुलं आहेत ती ओपन होत चालली आहे. ती ओपन होतात आजकाल एआयच्या मार्फत किंवा चॅट जीपीटीच्या मार्फत किंवा बाकी गुगलच्या मार्फत वगैरे आपले विचार ओळखतात की काय चाललंय माझ्या मनात आणि मग मदतीला पुढे होतात. त्यामुळे ही संकल्पना जरा बदलत चालली आहे पण त्याला अजूनही थोडा वेळ लागेल.
1: एकंदरीत सर मग मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप योग्य आहार आणि व्यायाम हे किती महत्वाचं आहे.
0: नाही हे ही तीन मूलभूत पाया जसं म्हणतो आपण चांगली झोप आहार योग्य दिनचर्या ज्याच्यामध्ये आपले एक्सरसाइज असू दे वॉकिंग असू दे किंवा योगासनासारखे प्रकार किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा ज्या व्यक्तीला डान्स वगैरे आवडतो ज्याच्याने आपली शारीरिक हालचाल झाली पाहिजे तर हे तीन मूलभूत प्रकार तरी फार महत्वाचे आहेतच. आजकाल आपलं जेवण्याची पद्धत आपण जे काही जेतो ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल ॲडिटिव्स केमिकल्स फर्टिलायझर्स ह्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याचाही इफेक्ट कुठेतरी मानसिक आरोग्यावर होतो. झोप कमी होत चालली आहे त्याचं एक मुख्य कारण म्हणजे फोन आणि स्क्रीनचा अतिरेक. त्याचबरोबर तणाव चांगलं जेवण चांगली झोप आणखी फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्या तीन गोष्टीमध्ये काही आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही जर आपलं मानसिक आरोग्य बरोबर ठेवावं लागेल.
1: त्यासोबत सर मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन याचाही काही उपयोग होऊ शकतो का.
0: भरपूर प्रमाणात होतो आणि भरपूर लोकांना ही सवय असते आणि सायंटिफिकली ते प्रूव्ह झालेलं आहे की प्राणायामासारखे प्रकार सुदर्शन क्रियासारखे प्रकार त्याचबरोबर रिलॅक्सेशन कुठल्याही पद्धतीने वा एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी असू दे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ताण कमी होण्यासाठी डिप्रेशन कमी होण्यासाठी झोप रेग्युलर होण्यासाठी मन नियंत्रित असण्यासाठी भरपूर प्रमाणात त्याच्याने मदत होते.
1: या सगळ्यामध्ये सर एखाद्याला मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत तर त्यांनी सायकोलॉजिस्टकडे कधी जावं.
0: आणखी एक महत्वाचा प्रश्न भरपूर प्रमाणात काय होते की ज्या वेळेला लोक स्वतः ओळखतात की मला ही मानसिक अनारोग्याची लक्षणं आहेत मग कधी कधी ते घाबरतात की ही लक्षणं असणं म्हणजे वेड लागलं की काय किंवा मी वीक आहे की काय म्हणजे मी इतका स्ट्रॉंग नाही की ज्याच्यामुळे मला हे होते किंवा कधी कधी ह्याच्यामध्ये पास्ट लाईफमध्ये मी काही चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे होतंय की काय. त्याचबरोबर कधी कधी लोकांनाही चुकीच्या माहितीमुळे योग्य दिशा मिळत नाही आणि मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात. ऐकून न घेता त्यांना योगा कर वॉकिंगला जा किंवा नीट झोप किंवा फक्त काही जेवणात बदल कर किंवा त्यांना माहीत असलेले इकडचे तिकडचे काही ट्रीटमेंट वगैरे ते सल्ले देतात. त्यांची त्यांचा उद्देश चांगलाच असतो पण त्याच्याने कधी कधी फार काही मदत होत नाही किंवा फार वेगळा बदल होत नाही. त्यावेळेला ओळखून घ्यावं लागेल की ही लक्षणं जर कंटिन्युअस सातत्याने एक दोन आठवडे कंटिन्युअस असतील तर प्रोफेशनल्स किंवा प्रोफेशनल्स ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट असतात सायकॅट्रिस्ट असतात त्याचबरोबर आपले इवन फिजिशियन डॉक्टर आपले घराजवळचे डॉक्टर असतात त्यांनी जाऊन आपण ह्या गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचं निदान होणं लवकरात लवकर इतकंच महत्वाचं असेल. लवकरात निदान झालं तर ट्रीटमेंटही लवकर सुरू होते आणि आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो. भरपूर काळ ह्यात काढला की त्याचे कॉम्प्लिकेशन्स मग त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम अवॉइड करण्यासाठी लवकरात लवकर सायकोलॉजिस्ट असू देत सायकॅट्रिस्ट जे माणसं रोगतज्ञ आहेत त्यांच्याकडे जाणं बोलणं आणि समजून घेणं की काय चाललंय हे लवकरात लवकर करणं गरजेचं असतं.
1: रोजच्या रुटीनमध्ये मानसिक आरोग्य आपलं नीट ठेवण्यासाठी कोणत्या अशा सवयी आहेत ज्या आपण लावून घेतल्या पाहिजे.
0: तीन मूलभूत गोष्टी आपण पहिल्यांदा बघितल्या की जेवण आपलं संतुलित असणं 7-8 तासाची झोप रात्री बरोबर असणं, त्याचबरोबर एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्पोर्ट्स, डान्स ह्यासारखे ह्या 3 मूलभूत गोष्टी, त्याचबरोबर फोनचा अतिरेक टाळणं. कामासाठी ठीक आहे थोड्या प्रमाणात होतं, पण सोशल मीडिया, गेमिंग हे अवॉइड करणं आणि मॅक्झिमम 1-1.5 तास दिवसात यूज करणं, त्याचबरोबर मादक द्रव्य अवॉइड करणं की त्याच्यामुळेही मानसिक आरोग्य बिघडत चालते. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांशी कनेक्टेड असणं. शाळेत असेल तर फ्रेंड्स बनवणं, मुलांशी कनेक्टेड असणं, कामात असेल तर तिथल्या लोकांशी बोलणं, हसणं, खेळणं, कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह राहणं, त्याचबरोबर कौटुंबिक आणि फॅमिलीमध्ये इन्वॉल्व्ह राहणं, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं, तेही फार महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहू तर भरपूर प्रमाणात आपलं मानसिक आरोग्य ठीकठाक राहू शकतं. इतकं करूनही जे लोकांना अनुवांशिक सेन्सिटिव्हिटी असते त्यांना आजार येऊ शकतो, मग त्यावेळेला आपल्याला तज्ज्ञांची मदत घेऊन ते काही औषधोपचार आहेत, मेडिसिन्स आहेत, किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, त्याही आपण कराव्या लागतात.
1: बरोबर. तुम्ही एकटे नाहीत, हा जो संदेश आहे तो मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे?
0: भरपूर लोकांना ज्या वेळेला मानसिक आरोग्याची लक्षणं त्यांना दिसून येतात त्यामुळे विचित्र वाटू लागतं, त्यांना वाटतं की मी जगापासून फार वेगळाच आहे आणि ह्यामुळे माझं जीवन संपेल किंवा पुढे मी काही करू शकणार नाही, असं एक नैराश्य येऊन जात. आणि ह्या वेळेत कुटुंबानं त्यांना साथ देणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, समाधान करणं, वेळ देणं, सल्ला नाही देणं, फक्त वेळ देऊन ऐकून घेणं. सल्ला देणं काय होते की सल्ला दिल्यामुळे पुन्हा आणखी मग ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते, त्यामुळे फक्त ऐकून घेणं, समजून घेणं की लागेल तेव्हा मी असेन, तुझ्याजवळ बसेन किंवा तुझं ऐकून घेईन, किंवा आपण फक्त तुला जे आवडेल ते गोष्टी बोलू शकतो किंवा हवं तिथं मदत करू शकतो, तर ही अवेलेबिलिटी आणि प्रेझेन्स विल इंडिकेट, म्हणजे त्याच्यामुळे एक संदेश जातो त्या व्यक्तीपर्यंत की तू एकटा नाही आहेस, किंवा काही लागलं तर हा मित्र किंवा ही व्यक्ती किंवा ही कामातली व्यक्ती असू किंवा घरातली व्यक्ती असू दे, तेव्हा कधीही मी जाऊन बोलू शकतो किंवा बसू शकतो ज्याच्यामुळे मला बरं वाटेल. आणि लोनलीनेस, आणि लोनलीनेस हा एक प्रकार अतिशय कॉमन होत चाललाय वयस्क व्यक्तीमध्ये. मुलं दूर जात आहेत, वयस्क व्यक्ती लोनली फील करत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठं त्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत की कनेक्टेड राहणं आजूबाजूच्या व्यक्तीशी, असलेल्या घराजवळच्या संस्थामध्ये, देवळामध्ये वेळ व्यतीत करणं, एकमेकांना भेटणं, तर ह्याच्यामुळे कनेक्टेड राहणं हे महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे की एकटा नाही आहे हे त्यांना पटवून देऊ शकतो.
1: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आपण काय मेसेज देऊ सर एकंदरीत आपलं मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी?
0: मानसिक अनारोग्य म्हणजे सिरियस मेंटल इलनेस ज्याला आपण वेढवणं, फक्त हा प्रकार नसून अतिशय कॉमन प्रकार आहे, ज्याच्यामुळे अगदी रोजरोजच्या गोष्टी जसं चिंता करणं, अपयश येणं, दुःख वाटणं, झोप न येणं, हे प्रकार जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होत असतील आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर ही लक्षणं आहेत हे ओळखून अगदी लवकरात लवकर आपल्या जवळच्या व्यक्तींशी ते बोलणं, आणि जर आपण अशा व्यक्तींना बघत असेल तर त्यांचं ऐकून घेणं, त्यांना वेळ देणं, बसून बोलणं आणि योग्य मार्गदर्शन करणं, ज्याच्यामध्ये तज्ज्ञांचा सल्ला असू दे, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट ह्यांच्याकडून मदत घेणं, ट्रीटमेंट घेणं, हे फार महत्त्वाचं आहे.
1: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण ऐकलं डॉक्टर विनायक कोपडे आपल्यासोबत होते, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
2: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
3: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
3: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.